सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास कार्डत ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 20 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण, तैसे देह आणे दुःख जाण. देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिका अवतार झाले परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार होई. देह दुःख फार अनिवार, चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माती, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केले ते प्रपंचाला अर्पण केले, स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापुरते, अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले. हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरगुरी. ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार, कारण प्रपंच दुःखरूप जाण. आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यानी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले. तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती, संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती, जगातील मान सन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती. प्रपंचातील सुख दुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला नामा परता आठव नाही त्याला, परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला. नका करू आटाआटी राम ठेवावा कंठी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 232, दशक 18, समास 7, जनस्वभाव निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. लोकांचा स्वभाव लालची असतो. प्रारंभीचा देवदेव म्हणतात, म्हणजे मला काहीतरी द्यावे अशी वासना, काहीही सेवा न करता मालकाला काहीतरी मागावं. त्याप्रमाणे कोणतीही भक्ती केलेली नसली तरी त्यांना देवाची प्रसन्नता हवी असते. कष्ट केल्याशिवाय फळ नाही, कष्ट केल्याशिवाय राज्य नाही, केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. आळसामुळे काम नष्ट होतं हे तर अनुभवाला येतं. तरी देखील हीन जन असतात ते कष्टच गवतात. आधी कष्टाचं दुःख जे सोसतात त्यांना पुढे सुखाचं फळ मिळतं, आणि आधी आळसाने जे सुखावतात त्यांना पुढे दुःख आहे. इहलोक किंवा परलोक दोन्हीकडे सारखाच नियम आहे या दीर्घ सूचनेचं महत्त्व समजलं पाहिजे. मिळवतात तितके खाऊन टाकतात, ते कठीण काळ आला की मरून जातात. दीर्घकालीन योजना करतात तेच लोक भले असतात. धनधान्याचा संग्रह करावा, परलोकासाठी परमार्थ करावा, पुण्याई करावी. ती केली नसेल तर जिवंत असूनही ते मेल्यासारखेच असतात. एकदा मरण आल्याने काही सुटका होत नाही, पुन्हा जन्मोजन्मी यातना भगाव्या लागतात. स्वतःला मारतात, वाचवित नाहीत, त्याला आत्मघातकी म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार. प्रत्येक जन्मामध्ये आत्मघात केला तर किती वेळा केला त्याचं गणित कोणी करायचं. म्हणून जन्म मृत्यू चुकणार नाही, देव सगळं काही करतो असं प्राणी मात्र बोलतात, पण त्याच्या भेटीचा लाभ अकस्मात होतो. विवेकाचा लाभ झाला की परमात्मा सापडतो. हा विवेक विवेकी माणसांकडे पाहायला मिळतो. पाहिलं तर देव एक आहे, परंतु अनेक देव मानले जातात. ते अनेक असल्यामुळे त्यांना एक कसं म्हणता येईल. देवाचं कर्तृत्व आणि देव हे कळलं पाहिजे. हे कळल्याशिवाय किती लोक उगाचच काहीतरी बोलत असतात, उगीच मूर्खपणाने काहीतरी बोलतात. शहाणपण वाढवण्यासाठी, तृप्तीसाठी, उपाय करण्यासारखं काहीतरी सांगतात. ज्याने उदंड कष्ट केले ते भाग्य भोगत राहिले, बाकीचे करंटे लोक नुसते बोलतच बसले. करंट्याचं लक्षण करंट ते विचक्षण लोक जाणतात. भल्याचं लक्षण उत्तम ते करंट्याला कळत नाही. ज्यांना कुबुद्धी म्हणजे सुबुद्धी वाटते, त्यांची कुबुद्धी वाढली तर तिथे शुद्धी कशी असेल. मनुष्यत्वाच्या जाणीवेला, मनुष्यात सोडण्या इतपत जो मदांध झाला आहे त्याला काय खरं मानायचं. तिथे विचाराच्या नावाने शून्य आहे. विचाराद्वारे इहलोक आणि परलोक, विचाराद्वारे दोन्हीचं सार्थक होतं. विचाराद्वारे नित्य अनित्य विवेक पाहिला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास सप्तम.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित श्रोतेहो नमस्कार पहाटे समय भगवंताला जागा करण्यासाठी काकड आरती भूपाळ्या गाण्याची आपली प्राचीन परंपरा आहे रामप्रहरातली प्रसन्न निसर्ग संपदा खूपच छान वर्णन केलेल्या अनेक भूपाळ्या आपल्याकडं आहेत कवी राजा भडे यांची ही अशीच एक भूपाळी श्यामा चित्तर यांच्या स्वरात आपण ऐकूया संगीतकार भानुकांत लुकतुके

श्रोते हो, मनामध्ये श्रद्धा नसेल तर मंत्र तंत्र जप जाप्य हे केवळ तापदायक ठरतात. दुःख आणि अहंकार यांचं ते मूळ ठरतात. मात्र जिथं शुद्ध निर्मळ भाव असतो तिथंच रिद्धीसिद्धी फेर धरतात, तिथंच शांती आणि मुक्ती लाभते. ऐकूया असाच भाव व्यक्त करणारं हे भक्तिगीत मन्नाडे ह्यांनी गायलेलं आहे.

मंत्र तंत्र जप तप सत्य विण केवल तापो मंत्र तंत्र जप

श्रोते हो, देव आणि देवत्वाची अनुभूती सश्रद्ध भाविकाला येते. संतांना ती आली. देव सर्वत्र भरलेला आहे असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. श्रद्धाहीन कर्मकांडात तर केवळ मनस्तापच पदरी पडतो. नवस बोलला आणि प्रचिती आली नाही तर देव गंगेत बुडवण्यापर्यंत पावलं उचलली जातात. घरातल्या तस्विरी लांब झाडाखाली ठेवल्या जातात. मग हा देव आहे तरी कसा आणि कुठं हो?

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन। श्रोते हो, हा मोठा मार्मिक अभंग आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, बाहेरच्या न पटणाऱ्या व्यक्तींशी, त्यांच्या अडमुठ्या विचारांशी तर लढावं लागतंच आपल्याला, शिवाय कामक्रोध मदमोह मत्सर आणि दंभ या षड्रीभूंतला तांडव देखील मनामध्ये नित्य चालू असतो। पण हे विठ्ठला, केवळ तुझ्या नामाची अबळे मी अवघियांचं तोंड काळं केलं आहे। तुकोबारायांचा हा अभंग राजा शिवछत्रपती या चित्रपटासाठी पंडित भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेला आहे। संगीतकार वसंत देसाई।

म्हणूनच श्रोते हो, चांगले गुण आणि विचार आपल्या मनावर बिंबवण्यासाठी, कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी त्या सर्वव्यापी अशा श्री एकदंत गुणवंत गणेशाला आळवावं लागतं. तेव्हा कुठं हे जीवन जगण्यासाठी त्याची कृपा आपल्याला लाभते. ऐकूया साधना सरगम यांनी गायलेलं हे गणेश भक्तिगीत, एकदंत गुणवंत गणेशा.

0: वरदर्शिरुतुः आद् इतस्तम्भुय शुभं भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सदरकर्ता ऋषिकेश अयाचित.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले,
3: पहिल्या पगारातून आईसाठी,
2: संधीची पळी,
3: बाबांना पूजेसाठी,
2: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
0: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स.

0: सूर विश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, दर गुरुवारी 11:00 ते 5:00 या वेळेत आपण आपकी फरमाइश या कार्यक्रमासाठी आपल्या आवडीचं गाणं देण्याकरता आमच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करू शकता. 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 3:30 आम्ही प्रसारित करत आहोत सावित्री अभ्याकसच्या ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वरसंध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 20 ऑगस्ट. आजचा दिवस भारतात सद्भावना दिवस म्हणून ओळखला जातो, त्यासोबतच जागतिक मच्छर दिवस म्हणूनही पाळला जातो. मलेरिया हा आजार मादी अनाफिलिस डसल्याने होतो, याचा शोध 1897 मध्ये डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी 1828 रोजी राजाराम मोहन रॉय, द्वारकानाथ टागोर आणि कालीनाथ रॉय यांनी कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. 1914 रोजी पहिल्या महायुद्धामध्ये जर्मन फौजांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स ताब्यात घेतली होती. आजच्या दिवशी 1944 रोजी भारताचे 7वे पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. 1946 रोजी इन्फोसिस या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय IT कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: तुमचं बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पेरणीसाठी जमीन लवकरात लवकर तयार होण्यासाठी शेतीमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित नांगराचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नांगराचा सलग व सतत काही वर्ष जर वापर केला तर शेतीतील इतर कामाकरता अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजाराच्या सहाय्यानं सततच्या वापरामुळं जमिनीखाली कठीण भाग निर्माण होतो, त्याला आपण हार्ड पॅन असं म्हणतो. तर या हार्ड पॅनमुळं जमिनीतील हवेचं प्रमाण कमी होतं आणि जमिनीत पाणी साठून राहतं, त्यामुळे निचरा योग्य होत नाही आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. असा हा हार्ड पॅन फोडण्याकरता किंवा जमिनीतील कठीण भाग फोडण्यासाठी सबसॉयलरचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडतात, त्यामुळे अवजारावर येणाऱ्या बाजूचा दाब जो आहे, ज्याला साईड ड्राफ्ट म्हणतो आपण, तो येत नाही आणि सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरला जातो. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवता येते. सबसॉयलर जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे एक मांडीचा सबसॉयलर आणि दुसरा प्रकार म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर. त्यापैकी एका मांडीचा सबसॉयलर अधिक खोलीवर वापरला जातो तर थोड्याशा उथळ खोलीवर वापरण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या 3 पॉइंट लिंकेजला जोडून वापरला जातो. तसेच सबसॉयलर काही भार पेलण्यासाठी चाकेसुद्धा लावलेला मिळू शकतो. सबसॉयलरचे जे मुख्य 3 भाग असतात, त्यात पहिला भाग म्हणजे सबसॉयलरची मांडी. ही मांडी सरळ किंवा वक्राकार असते, त्याची पुढील कटा धारदार असते. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीचा जो हार्ड पॅन असतो, ज्याच्याविषयी आपण बोललो आता, काप घेताना सबसॉयलर ओढला तर लागणारी शक्ती कमी लागते. तसेच मांडीवर काही ठराविक अंतरावर नटबोल्ट बसवण्यासाठी छिद्र पाडलेले असतात, त्यामुळे सबसॉयलरची खोली कमी किंवा जास्त केल्या जाऊ शकते. दुसरा भाग म्हणजे फ्रेम. सबसॉयलरची मांडी फ्रेमला जोडलेली असते आणि हा जो सबसॉयलर आहे ट्रॅक्टरनं वापरता याकरता 3 पॉइंटला जोडता येतो, अशी भक्कम स्वरूपाची फ्रेम त्याच्यामध्ये असते. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सबसॉयलरचा दात. दात हा मांडीच्या खालच्या टोकात जोडलेला असतो. काही सबसॉयलरमध्ये हा दात झिजल्यानंतर बदलण्याची सोयी असते. हे जे सबसॉयलर आहे त्याचं वापरण्याचं एक तंत्र आहे. हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉयलरचा जसा वापर करतात, ज्या दिशेनं नंतर शेताची नागरटी करायची असते त्या दिशेशी काटकोनात असलेल्या दिशेनं सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडावा, त्यामुळे अवजारावर येणारा बाजूचा दाब येणार नाही. सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरतात. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवता येते. सबसॉयलिंग करत असताना पुढील चाकाचा ट्रॅक रुंदीच्या अंदाजावरून सबसॉयलरचे अंतर ठरवता येते. ह्या काही पायाभूत बाबी आहेत की ज्याच्या संदर्भामध्ये आपण सबसॉयलरविषयी जाणून घेतल्या. जर जमिनीतील कठीणपणा फोडायचा असेल, सबसॉयलरचा वापर करायचा असेल, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखेचे विशेषज्ञ किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी अभियांत्रिकी विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क करून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या सबसॉयलरचा वापर करा आणि या आधुनिक युगातील अतिशय चांगल्या प्रकारचे हे जे अवजार आपल्याकडे कृषी अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मिळून राहिले त्यांचा वापर करून आपला फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्या या भागामध्ये आपण खरीप पिकांच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम कोणकोणत्या अवस्था असतात हे जाणून घेऊया। अर्थात ह्या ज्या अवस्था आहेत किंवा हे जे पाणी देण्याचं प्रमाण आहे हे मध्यम ते खोल काळ्या जमिनीसाठी आहे हे आपण लक्षात घ्यावं। खरीप ज्वारी जी आहे या पिकाची पाण्याची एकूण गरज 40 ते 45 सेंटीमीटर असतं। ही गरज 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते। त्यासाठी ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत खरीप ज्वारीच्या त्या आहेत गर्भावस्था जी 25 ते 30 दिवसानंतर येते, दुसरी अवस्था आहे पोटरी अवस्था जी 50 ते 25 दिवसांनी येते, फुलोरा अवस्था जी 70 ते 75 दिवसांनी येते आणि दाणे भरताना ही जी अवस्था आहे ती 90 ते 95 दिवसांनी येते। अशा या 4 संवेदनक्षम अवस्थेमध्ये आपल्याला खरीप ज्वारीच्या पिकाला पाणी द्यायचं असेल जर पाऊस त्या काळामध्ये नसेल तेव्हा। बाजरी या पिकाला पाण्याची एकूण 2 पाळ्या ज्या आहेत त्या आपल्याला देताना त्या पिकाची पाण्याची एकूण गरज जी आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर एवढी असते आणि पेरणीपासून 25 ते 30 दिवसांनी जी फुटवे फुटण्याची अवस्था असते त्यावेळी पहिलं पाणी आणि 50 ते 55 दिवसांनी जी फुलोरा अवस्था असते त्यावेळी दुसरं पाणी हे बाजरी पिकाला आपल्याला खरीप हंगामामध्ये द्यायला आपली शिफारस आहे। सोयाबीन हे जे पीक आहे याची पाण्याची गरज जी आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर संपूर्ण कालावधीत असते आणि हे देखील गरज भागवताना आपल्याला या पिकाला 2 पाण्याच्या पाळ्या साधारणपणे पहिलं पाणी फांद्या फुटताना 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरं पाणी फुलोरा अवस्थेत 45 ते 50 दिवसांनी देणं गरजेचं असतं। मका या पिकाची एकूण पाण्याची गरज ही 40 ते 42 सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज आपल्याला 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते। त्यासाठी ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत या पिकाच्या ती आहे रोपावस्था जी साधारणपणे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान येते, तुरा बाहेर पडताना जी 45 ते 50 दिवसांनी येते, फुलोरा अवस्था जी 60 ते 65 दिवसांनी येते आणि दाणे भरताना जी मका पिकाच्या लागवडीनंतर 75 ते 80 दिवसाच्या दरम्यान येते। भुईमूग या पिकासाठी खरीप हंगामात पाण्याची गरज जी आहे ती 40 ते 50 सेंटीमीटर एवढी आहे आणि ही पाण्याची गरज आपल्याला 3 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते। पहिली जी संवेदनक्षम अवस्था आहे भुईमूग पिकाची ती आहे फांद्या फुटण्याची अवस्था जी 25 ते 30 दिवसांनी येते, दुसरी अवस्था आहे जमिनीत आऱ्या उतरण्याची अवस्था ही 40 ते 45 दिवसांनी येते आणि तिसरी अवस्था जी आहे ती शेंगा भरण्याची अवस्था 65-70 दिवसाच्या दरम्यान आपल्याला हे 3 पाणी भुईमूग पिकाला देणं आवश्यक असतं। सूर्यफूल खरीप हंगामामध्ये आपण घेताना त्याची पाण्याची गरज जी असते 30 ते 35 सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज आपल्याला 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते। त्यासाठी या पिकाच्या ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत त्या अशा आहेत रोपावस्था साधारणपणे 15 ते 20 दिवसांनी, फुल कळा लागणे 30 ते 35 दिवसांनी, फुलोरा अवस्था 45 ते 50 दिवसांनी आणि दाणे भरण्याची अवस्था 60 ते 65 दिवसांनी। तूर पीक जे आहे त्याची खरीप हंगामामध्ये एकूण पाण्याची गरज जी आहे ते 40 ते 45 सेंटीमीटर आहे, ही पाण्याची गरज आपल्याला 4 पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी लागते। त्यासाठी साधारणपणे फांद्या लागताना फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याच्या ह्या महत्वाच्या अवस्था आहेत। फांद्या लागताना ह्या 30 ते 35 दिवसांनी, फुलोरा अवस्था 60 ते 65 दिवसांनी आणि शेंगा भरण्याची अवस्था 90 ते 95 दिवसांनी, अशा 3 पाण्याच्या पाळ्यामधून आपल्याला तुरीच्या पिकाला त्याची पाण्याची एकूण गरज भागवणं गरजेचं असतं। तूर जर खोडवा म्हणून जर घेत ठेवला असेल आपण तर त्याच्यामध्ये खोडव्यानंतर पुन्हा फुले येताना साधारणपणे 20 दिवसांनी आपल्याला पाणी द्यायला लागतं आणि त्यानंतर दुसरं पाणी जे आहे पहिल्या पाण्याच्या नंतर पुन्हा 20 दिवसांनी आपल्याला शेंगा भरत असताना तुरीच्या पिकाला पाणी देणं गरजेचं असतं। मूग आणि उडीद ही जी पिकं आहेत त्याची पाण्याची गरज 20 ते 25 सेंटीमीटर असते आणि आवश्यकतेनुसार पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी आपल्याला ही दोन पाने मूग किंवा उडीद पिकाला देणं गरजेचं असतं. कापूस हे जे खरीप हंगामात घेतलं जाणारं महत्वाचं पीक आहे, याची पाण्याची जी गरज आहे ती 45 ते 50 सेंटीमीटर एवढी आहे आणि उगवण, फांद्या फुटणे, पाते लागणे, फुलं लागणे, बोंडे धरणे आणि बोंडे भरणे या कापूस पिकाच्या संवेदनक्षम अवस्था आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. एकंदरीतच खरीप हंगामामध्ये पाऊस ज्यावेळी पडत नसेल किंवा मोठा खंड पडलेला असेल त्यावेळी खरीप हंगामामध्ये आताच मी सांगितलेल्या ज्या वेगवेगळ्या पिकांच्या संवेदनक्षम अवस्था आहेत त्यावेळी आपल्याला त्या विशेष अवस्थेमध्ये मात्र पाणी देणं पिकाला गरजेचं असतं.
0: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।

0: कर नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
4: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
3: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
4: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावे, कशाला नाही म्हणायचे नाही, या नादात आमच्या जनरेशनने, म्हणजे तुमच्या आईबाबांच्या जनरेशनने, आमच्या मुलांचे कौतुक करण्याची आणि मुलांना कौतुक ऐकण्याची सवय केली. आणि ती सवय आता आम्हाला कधी लागली कळलंच नाही. आम्ही पण मुलांच्या सोबत आपले राहून गेलेले कौतुक कधी स्टेटस ठेवून कधी फोटो शेअर करून करायला लागलो. आमचे आम्हालाच कळले नाही आहे. आणि मुलांना कौतुकाचे व्यसन कधी लागले याचा शोध आम्ही घेत राहिलो. खरे पाहता आमची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या नादात आम्ही आमची पुढची पिढी बिघडवत चाललो आहे का, असा प्रश्न मात्र नक्की पडतो. कारण कुठेतरी मोठ्यांचा धाक दबाव होता, त्यामुळे कोणतेही वागणे आडमार्गी मार्ग वापरण्याच्या आधी विचार करावा लागायचा. आताची पिढी जोशात येते, होश विसरून काम करते, पुढचा मागचा विचार न करता मग आलेल्या परिणामाने त्रस्त होते. संयम कसा तो नाहीच. तुम्हा मुलांना मिळणारे स्वातंत्र्य, तुमच्यात असलेली हुशारी यांना भरकटून देण्याचे मोठे काम आमच्या पालकांच्या पिढीकडे आहे. कधी मैत्रीने कधी प्रेमाने, हे दोनच पर्याय असतात आमच्याकडे. रागावणे धाक दाखवणे हे दोन्ही पर्याय आम्हीच आमच्या हाताने बाजूला सारलेत. आता उगीचच तुम्हाला दोष देण्यात काय अर्थ. आधीच्या पिढ्या विचारी होत्या म्हणून कौतुक करायचे पण डोक्यात हवा जाणार नाही या पद्धतीने. पण आम्हाला मात्र आपल्याला नाही तर मग आपल्या पाल्यांना ते नको असे वाटत आम्ही फक्त कुठल्या प्रकारचा विचार न करता कौतुकाचा फक्त वर्षावरच करत राहिलो. आणि आता कौतुकाचा पूर येतोय तर नावे ठेवायला पण आम्हीच आहोत. प्रत्येक गोष्ट मर्यादेत असावी हे मात्र नक्की. कशाचाही अतिरेक हा वाईटच, मग ते चांगले असो वा वाईट. कौतुकाचा अतिरेकही चांगला कसा असेल. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

पुढे चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लिबास या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया हीना या चित्रपटामधलं.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: भोसले यांच्या आवाजात जाने जा या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मिस्टर नटवरलाल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांचं गीत. एक हसीना तो दिवाने या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: पुणे विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नरमध्ये SH बिहारी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे बहारे फिर भी आएगी.

0: ओ पी नय्यर यांच्या संगीताने सजलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
0: आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत मददगार या चित्रपटामधलं. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
4: आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातला यानंतरचं गीत ऐकूयात. हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: यातच दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा
3: कॉम्प्लेक्स चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत झुटी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीतरचना माया गोविंद यांची संगीतकार बप्पी लहरी

0: करण्याची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास, रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात। बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे। रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आनंद बक्षे यांचं गीत ऐकूया मस्ताना या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: किनारा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. स्वर आहे लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांचा. संगीतकार राहुल द परमन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: एवढी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
3: ऐकूया क्रांती ह्या चित्रपटामधलं संतोष आनंद यांचं गीत, नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: आणि कार्यक्रमातले यानंतरचे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना हे गीत आहे गोरा और काला या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं. असद भोपाली यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राजकमल यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार बप्पी लहरी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं रमेश पंत यांचं गीत. हे गीत आहे सुरक्षा या चित्रपटामधलं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: बिल या वस्तू कानातले
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
5: जीत या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

पंछी। अरे पेड़ कहाँ है पहले ये तो बताओ।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया चुपके चुपके या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: चल शुरू हो जा.

0: two, three, four.
1: Sarega mama, sarega ga, sarema manga desa. Sarega mama, sarega ga, sarema manga desa. Manga desa, manga desa, manga desa, manga desa, manga desa, manga desa, manga desa, manga desa.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओरेकल ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओरेकल बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
4: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
7: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
6: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
7: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
6: म्हणजे
7: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
6: ते कसं काय?
7: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
6: हो लगेच कॉल करतो.

रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या आपल्या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते आपल्या 60 उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात. श्रोते हो, चातुर्मासातल्या या दिवसांमध्ये आपण आपल्या पारंपरिक कहाण्यांचा आनंद या कार्यक्रमातनं घेतो आहोत आणि त्याच निमित्तानं दररोजच्या वारांप्रमाणे येणाऱ्या वेगवेगळ्या कहाण्यांचा आनंद घेतो आहोत. या पारंपरिक वारांच्या कहाण्यांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या कहाण्यासुद्धा आपल्याला या चातुर्मासात ऐकायला वाचायला मिळत असतात. काल बुधवार असल्यामुळे आपण बुधबृहस्पतींची कहाणी ऐकली. बुधबृहस्पती म्हणजेच बुधवार आणि गुरुवार. काल बुधबृहस्पतींची कहाणी आपण ऐकली आणि आज आपण ऐकणार आहोत एक वेगळी कहाणी, ती म्हणजे कहाणी गोपद्मांची. हे गोपद्म म्हणजेच आपल्या गोमातेची, गायीची पावलं. पूर्वीच्या काळी गाय घरात असणं, गोठ्यात असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं आणि म्हणूनच गायींचं रक्षण करणं, त्यांना सांभाळणं हे महत्त्वाचं मानलं जातं. आजच्या बदललेल्या काळात पूर्वीचं घराघरातलं हे चित्र आता दुर्मिळ झालेलं असलं तरी सुद्धा दारात गाय येणं, तिचं पूजन करणं हे आजही आपण सुसंस्कृतपणाचं लक्षण मानतो. आईच्या दुधानंतर गायीच्या दुधावरती मूल पोसलं जातं म्हणून गायीच्या दुधाची असलेली महती सर्वश्रुत आणि जगन्मान्य अशीच आहे. या गायीपासून निर्माण होणारं हे दूध निर्भेळ असावं, स्वच्छ असावं आणि मुबलक असावं म्हणून या गायींच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण सगळेजण जाणतो. तिला स्वच्छ पाणी, योग्य चारा, राहण्यासाठी स्वच्छ जागा, तिच्या आरोग्याची घेतली जाणारी खबरदारी या सगळ्याच गोष्टी या अनुषंगानं येतात आणि म्हणूनच गायींचं संवर्धन करणं, त्यांना सांभाळणं, त्यांचं जतन करणं हे केवळ आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे हेच आज आपण इथं ओळखायला हवं. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत याच गोमातेच्या पावलांची अर्थातच गोपद्मांची कहाणी. ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत, तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हा करा पिटा रे डांगोरा, गावात कोणी वाणवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोटं कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा,

रंभा पुन्हा नाचत्या करा. असं हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले, माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नव्हता. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे, अखडदशमीपासून 33 म्हणजे 33 गोपद्म देवाच्या दारी काढावीत. तितकेच ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळाच्या पारी, तळ्याच्या पाळी आणि गायीच्या गोठ्यात काढून त्यांची पूजा करावी. हा वसा कार्तिकेच्या दशमीला संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष करावं. उद्यापनाच्या वेळी कुमारिकेला जेवायला बोलवावं. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याची फणी द्यावी, चौथ्या वर्षी उसांची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. त्यानंतर लागले सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं. पुढे सभेत कळालं सुभद्रा वाणवशाशिवाय आहे. असं समजल्यावर दूत तिकडे निघाले. जाऊन पाहतात तो सुभद्रेनं वसा बसलाय. पुढे येताना गावाबाहेर एक हत्तीण त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून दिसली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला, तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जशा ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, गोपद्मांची कहाणी आज आपण ऐकली. या कहाणीमध्ये शेवटी एका हत्तीणीच्या बाबतीत एक वाक्य आपण ऐकलं, दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली हत्तीण. आपल्या घरात बऱ्याचदा आपली मोठी माणसं आपल्याला सांगत असतात दक्षिणेला पाय करून झोपू नये. काय असेल बरं याच्या मागचं कारण? बऱ्याचदा आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सतत सूचना ऐकण्याचा कंटाळा येतो, आणि त्यातही अशा सूचना जर कोणी सांगितल्या तर त्या कशा चुकीच्या आहेत किंवा त्यामागे काहीही अर्थ नाही असं बऱ्याचदा हा समज असतो. पण खरं सांगायचं झालं तर दक्षिणेकडे पाय करून का झोपू नये याचं एक शास्त्रोक्त कारण आहे. आपल्या शास्त्रांनुसार दक्षिणेला पाय करून झोपणं निषिद्ध मानलं जातं, पण या गोष्टीला विज्ञानानं सुद्धा आपली पुष्टी जोडली आहे हेच आता याच्यातनं सांगायचं आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे विश्वातल्या प्रत्येक अणुरेणूत चुंबकीय आकर्षण असतं, म्हणजेच आपल्या सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर मॅग्नेटिक फोर्स असतो. त्यामुळे प्रत्येक कण कोणत्या तरी विशाल कणाकडे ओढला जातो हे दिसून येतं, आणि याचा परिणाम म्हणून प्रत्येक सूक्ष्म कणाला एक प्रकारची भ्रमणगती असते. आपली पृथ्वीसुद्धा याच चुंबक शक्तीनं सूर्याकडे आकृष्ट होत असते. आपल्या अवकाशातल्या ध्रुव नावाच्या ताऱ्याकडे हे विश्व सतत आकर्षण घेतलं जात असतं. म्हणून हा ध्रुव तारा ज्या आजूबाजूला असेल, ज्या दिशेला असेल, त्या दिशेनं देहातल्या अणुरेणूंचं कणांचं आकर्षण होत असतं. अगदी आपले पोटातले अन्नपदार्थसुद्धा त्या दिशेनं सूक्ष्मतः खेचले जातात. म्हणूनच उत्तरेकडे पाय करून जेव्हा आपण झोपतो तेव्हा नैसर्गिकरित्या चुंबकीय आकर्षणाचा लाभ आपल्या शरीराला आपोआप मिळत असतो. पण या उलट जर दक्षिणेकडे पाय करून आपण झोपलो तर आपल्या देहातल्या सगळ्या सूक्ष्मतंतूंचं आकर्षण हे उलट दिशेनं होत राहतं, आणि म्हणूनच अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होत असतो. शिवाय ज्ञानतंतू म्हणजेच आपले न्यूरॉन्स उलट गतीने क्रिया सुरू करतात. यामुळे आपल्या मस्तकाला शीण येतो, झोप पुरेशी होत नाही, वरचेवर जाग येते. शांत झोप येण्याचं हे गणित चुकतं, आणि म्हणूनच अपुऱ्या झोपेमुळे आपल्या कामांवरती, आपल्या मनावरती, आपल्या दिनचर्येवरती सुद्धा उलटा परिणाम बघायला मिळतो. म्हणूनच आपल्या पुराणांबरोबरच सायन्ससुद्धा हेच सांगतं की दक्षिणेकडे पाय करून झोपण्याऐवजी उत्तरेकडे पाय करून झोपणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा इतकंच महत्त्वाचं आहे. श्रोते हो, चातुर्मासातल्या या कहाण्यांच्या निमित्तानं आपण आपल्याच परंपरांचा एक नवा अर्थ, एक नवा संदर्भ जाणून घेत आहोत. भेटूया पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जन्मठेप. या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 20 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अमेरिकेतही हवीत मतदार ओळखपत्रे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक पद्धतीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. भारतात 2 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 64.60 कोटी मतदारांनी मतदान केले. त्यातील प्रत्येकाकडे मतदार ओळखपत्र होते. अमेरिकेतही ही पद्धत लागू करायला हवी असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. निमित्त आहे सेव्ह अमेरिका कायद्याला मंजुरी मिळण्याचे. अमेरिकी निवडणूक पद्धतीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी अमेरिका ऍक्ट या कायद्यासाठी ट्रम्प प्रशासन आग्रही आहे. मात्र डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यात या कायद्यातील तरतुदींवरून मतभेद निर्माण होऊन अमेरिकी सिनेटचे कामकाज 5 आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर भारतीय निवडणूक पद्धतीविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी अलीकडेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान ज्ञानेश कुमार यांनी मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही निवडणुका कशा घेऊ शकता असा प्रश्न उपस्थित केला. आपल्याकडेही मतदारांना ओळखपत्र द्यायला हवे, त्यासाठी द सेव्ह अमेरिका ऍक्ट आता मंजूर व्हायला हवा असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. दहशतवादाविरुद्ध कारवाई सक्षम. दहशतवादाचा पराभव करण्यासाठी भारत आवश्यक ती सर्व कारवाई करत राहील असा सज्जड इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात असलेल्या 6 दहशतवाद्यांविरुद्ध त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हा इशारा दिला आहे. दहशतवादाचे गांभीर्य आंतरराष्ट्रीय समुदायाने ओळखावे आणि त्याविरोधातील जागतिक कारवाई अधिक मजबूत व्हावी अशी भारताची भूमिका असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दहशतवाद विरोधातील भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 26/11 दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्याबद्दल रणधीर जयस्वाल म्हणाले की अशा दहशतवादी कारवायांचे गांभीर्य संपूर्ण जगाने समजून घ्यावे अशी भारताची इच्छा आहे. भारताला दहशतवादाची मोठी झळ बसली आहे. गेल्या अनेक वर्षापासून दहशतवाद विरोधातील लढा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी कारवाईसाठी भारताने प्रयत्न केले आहेत. हा लढा पुढेही सुरू राहील. दहशतवादाचा पराभव करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यास भारत मागे पुढे पाहणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. भारताला विजयासाठी हव्या 6 विकेट, श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा. भारतीय क्रिकेट संघ गॉल येथील कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय संघाकडून मिळालेल्या 372 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या यजमान श्रीलंकन संघाने 4th दिवस अखेर 4 बाद 84 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी आणखी 6 फलंदाज बाद करण्याची गरज असून श्रीलंकन संघाला अखेरच्या दिवशी 288 धावा कराव्या लागणार आहेत. महम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी प्रभावी गोलंदाजी केली. 4th दिवशी गॉल मैदानावरचे हवामान स्वच्छ होते. हाती असलेल्या आघाडीत चांगली भर टाकून सामना श्रीलंकेपासून दूर घेऊन जाण्याच्या स्पष्ट उद्देशाने भारतीय फलंदाज मैदानात उतरले. सुरुवात खराब झाली जेव्हा यशस्वी जयस्वालने उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूची छेड काढण्यात विकेट गमावली. केएल राहुल एकदा पायचित होताना वाचला. देवदत्त पडिकलच्या फलंदाजीत पहिल्या डावातील विश्वास कायम दिसला. भारताचा डाव चहापाना अगोदर 10 मिनिटे 193 धावांवर संपला आणि एकूण आघाडी 371 धावांची झाली. आता वळूया पुढील बातमीकडे. श्रावणात त्र्यंबकेश्वरसाठी सिटी लिंकच्या जादा बस. श्रावण मास आणि सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन सिटीलिंकच्या वतीने जादा बस सेवेचे नियोजन करण्यात आले होते. सिटीलिंक प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार 15-17 ऑगस्ट या 3 दिवसांच्या कालावधीत त्र्यंबकेश्वर मार्गावर

0: मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला. 3 दिवसात 49,996 प्रवाशांनी त्र्यंबकेश्वर मार्गावरील सिटी लिंकच्या बस सेवेतून प्रवास करत त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. श्रावण मासात पुढील काळातही भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने सिटी लिंक प्रशासनाने प्रत्येक रविवार आणि सोमवार या दिवशी नियमित बस सेवे व्यतिरिक्त जादा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तपोवन आणि नाशिक रोड आगारातून प्रत्येकी 5 अशा एकूण 10 अतिरिक्त बसेस त्र्यंबकेश्वर मार्गावर सोडण्यात येणार आहेत. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. ठाणे जिल्ह्यातून ज्येष्ठ पत्रकार लेखिका शुभांगी पासेबंद यांची कौन बनेगा करोडपती 18 पर्वातील शोसाठी निवड झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेला हा शो दिनांक 17, 18 आणि 20 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी TV वरून प्रसारित होणार आहे. या 3 तारखांमध्ये शुभांगीताई खेळताना दिसतील. शुभांगीताई या नाशिकच्या गव्हर्नमेंट गर्ल हायस्कूलच्या आणि RYK सायन्स कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. ज्येष्ठ नागरिक असतानाही त्यांनी ही मजल मारली आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: सूर विश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया देवमाणूस या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत. संगीतकार यशवंत देव यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: आणि आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात। वरदक्षिणा या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी।

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत पाहुणी या चित्रपटामधलं.

0: सुर विश्वास कुमार मंच, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सुर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ, विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी, सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही,
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: आता ऐकूया टी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत सलामी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास.

0: कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी. विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 47। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार वीणा चिटको आणि किशोरी आमोणकर या दोन स्त्री संगीतकारांनी स्वरबद्ध केलेले काही निवडक अभंग भावगीत। संगीतकार वीणा चिटको यांचा जन्म 14 ऑगस्ट 1935 रोजीचा। जुन्या पिढीतील प्रसिद्ध संगीतकार संगीत कलानिधी पद्मभूषण कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मास्टर कृष्णराव यांच्या त्या कन्या। त्यांचं संपूर्ण नाव होतं प्रभा कृष्णाजी फुलंब्रीकर। त्या स्वतः लेखिका, कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक होत्या। मास्टर कृष्णराव यांचा सांगीतिक वारसा आणि परंपरा त्यांची कन्या वीणा चिटको यांनी पुढे नेला। त्यांच्या सगळ्या गाण्यात रागदारी संगीताचा आधार असून भावशीलता आणि सौंदर्य यांचा सुरेख मिलाफ आहे। भावगीत प्रकारातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून HMV ने त्यांचा जाहीर सन्मान केला होता। त्या सतार आणि संवादिनी ही वाद्ये उत्तम वाजवत असत। त्यांनी सतार या वाद्याचे शिक्षण पंडित निखिल बॅनर्जी यांच्याकडून प्राप्त केलं। पुणे भारत गायन समाज येथून त्यांनी संगीत विशारद ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायन विभागातील पदवी संपादन केली। रसिक हो, आजच्या भागाची सुरुवात करूया संगीतकार वीणा चिटको यांनी राग भूप या रागामध्ये स्वरबद्ध केलेल्या गीतकार गंगाधर महांबरे यांनी लिहिलेल्या आणि गायक रामदास कामत यांनी गायलेल्या सूर्यदेवाच्या प्रार्थनेने एका सुंदर भोपाळीने। वीणा चिटको यांचं सुमधुर संगीत आणि ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या स्वरसाजाने पहाट अधिकच रम्य झाली आहे। सूर्याला देव मानून त्याची पूजा करणं हा आपला संस्कार। त्यांच्या देवत्व पाहण्याची दृष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली त्याचंच यथार्थ वर्णन गीतकार गंगाधर मांबरे यांनी या भूपाळीमध्ये केलं आहे। पूर्व दिशा उजळते, एक तेजस्वी प्रभा तिला चंद्रिकेसारखे सजवते आणि त्या तेजात पुन्हा एकदा जीवनाचे चक्र सुरू होते। सूर्य हा तो देव आहे जो दररोज आपल्याला अंधारातून बाहेर काढतो। तो दिवसभर फक्त प्रकाश देत नाही तर दिशा देतो, ऊर्जेचा आधार देतो। त्याचं येणं पण किती रुबाबदार असतं। आस म्हणतात लालसर, पिवळा, केशरी, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण जणू काही सप्तरंगांच्या पायघड्याच। त्यावर दिमाखात धावत येणारा सूर्यदेवाचा तो सोनेरी रथ, दशदिशांना पसरलेली प्रभा आणि झुंजू झुंजू झालेली नभा।

ज्यांच्या नसानसात संगीतच होतं, ज्यांनी संगीताला पाचवा वेद मानला, शास्त्रीय संगीताला तपस्या मानले, संगीतातील रागांना धक्का न लावता स्वनिर्मित गायकी विकसित करून देश विदेशातील रसिकांना अनेक वर्ष मंत्रमुग्ध केले, त्या शास्त्रीय संगीताच्या प्रतिभावंत महान गायिका गुरु किशोरीताई आमोणकर। गान सरस्वती, पद्मविभूषण, किशोरी आमोणकर या त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या। ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत। कंठसंगीतावर वर्षानुवर्ष कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचं गाणं कसदार होतं आणि रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतं। त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत। त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर। त्यांनी स्वरार्थ रमणी रागरस सिद्धांत हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला। शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असं मानलं जातं। उपजत कुशाग्र सांगीतिक सौंदर्य बुद्धी आणि अपेक्षित असणारी सांगीतिक अभिव्यक्ती स्वतःच्या गळ्यातून साकारण्यासाठीचा अट्टहास, यामुळे किशोरीताईंनी अल्पवयातच राग गायनात आणि ख्याल, ठुमरी, भजन अशा इतर विविध गान प्रकारात प्रावीण्य मिळवलं। शास्त्रीय संगीतासोबतच त्यांनी व्ही शांताराम यांच्या गीत गाया पत्थरोंने या हिंदी चित्रपटामध्ये पार्श्वगायन केलं। रणजित देसाईंच्या एका नाटकाला तसेच दृष्टी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं। काही मराठी तसेच कानडी भजने देखील त्यांनी स्वरबद्ध केली आहेत आणि गायली देखील आहेत। शृंगेरी मठाधिपतींनी त्यांना गान सरस्वती ही पदवी बहाल केली। त्यांच्या संगीतातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 1987 या वर्षी पद्मभूषण आणि 2002 या वर्षी पद्मविभूषण या तिसऱ्या आणि दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं आहे। श्रोते हो, यानंतर ऐकूया गान सरस्वती किशोरी आमोणकर यांनी राग विभास आणि तोडी संमिश्र या रागामध्ये संगीतबद्ध केलेला आणि त्यांनीच गायलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक 770। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव। बोलावा विठ्ठल, नामस्मरण ही भक्तीची पहिली पायरी। संत तुकाराम म्हणतात, विठ्ठलाचे नाम सतत ओठावर असावं। नामस्मरण हे साधकाच्या जीवनातील प्रारंभिक अवस्था आहे। पहावा विठ्ठल, अनुभव आणि दर्शन ही भक्तीची दुसरी पायरी। जेव्हा भक्त नामस्मरण करत असतो तेव्हा तो हळूहळू विठ्ठलाचा अनुभव करू लागतो। हे त्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत दिसायला लागतं। याचा अर्थ असा आहे की नामस्मरणातून प्रगट होणारी दिव्यता साधकाच्या अनुभवाच्या रूपात दिसते। आपण विठ्ठलाला प्रत्यक्ष जरी पाहू शकत नसलो तरी त्याचे आध्यात्मिक दर्शन आपल्याला होते। करावा विठ्ठल जीव भाव, आत्मविलीनता आणि एकरूपता ही भक्तीची तिसरी पायरी। या ओळीमध्ये तुकाराम महाराज सांगतात की भक्त केवळ विठ्ठलाचे नाम घेत नाही तर त्याच्या जीवभावामध्ये विठ्ठल एक होतो। याचा अर्थ असा आहे की भक्त आणि भगवान यामध्ये भेद उरत नाही। साधकाची आध्यात्मिक स्थिती इतकी गहन असते की त्याला आत्मा आणि परमेश्वर एकच वाटतात। संत तुकाराम यांच्या या अभंगात आत्मज्ञानाची प्राप्ती आणि आत्मसाक्षात्कार होतो। एकत्व, आत्मा आणि भगवान यांच्या एकरूपतेचे दर्शन मिळते। नामस्मरण, दर्शन आणि आत्मविलीनता यांचा एकत्रित प्रवास अनुभवणारा आहे हा अभंग। या तीन पायऱ्यांद्वारे भक्तीचा शुद्धतम अनुभव प्राप्त होतो। सर्वप्रथम भक्त विठ्ठलाचे नाव घेतो, बोलावा विठ्ठल।
त्यानंतर त्याचा अनुभव घेतो, पहावा विठ्ठल, आणि शेवटी देवाशी एक होतो, एक रूप होतो।

रसिकहो, सर्व पक्षात मोर हा सर्वात सुंदर आणि रुबाबदार पक्षी आहे. हिरे जडवल्यासारखे पंख, निळी

कान डोक्यावर नाजूक तुरा लांब पिसारा त्याचं ऐटीत चालणं आणि त्याचे ते तेजस्वी डोळे पाहिल्यावर त्याला पाहतच राहावं असं वाटतं. मोर हा सुंदर मनमोहक पक्षी. मोराने फुलवलेला पिसारा फारच सुंदर दिसतो. मोराचा थाटच वेगळा असतो आणि म्हणूनच मोराला पक्ष्यांचा राजा म्हटलं जातं. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताच पिसारा फुलवून थुईथुई नाचणाऱ्या मोराच्या आनंदमयी आविष्काराचे विलोभनीय दृश्य पाहणे सर्वांनाच आवडतं. अनेक कवींनी मोरावर कविता केल्या आहेत. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर मोरपीस विराजमान असते, तर देवी श्री सरस्वती आणि श्री कार्तिक स्वामी यांचं वाहन मोर पक्षी हेच आहे. भारतीय संस्कृतीचा हिस्सा असलेला मोर पक्षी शांती आणि सौंदर्याचं प्रतीक असल्याने 26 जानेवारी 1963 रोजी आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर या पक्ष्याची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे भारताप्रमाणेच म्यानमार आणि श्रीलंका या देशांचा देखील राष्ट्रीय पक्षी मोरच आहे. मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी असून त्याचं वैज्ञानिक नाव आहे पाओक्रिस्टेटस. इंग्रजीत मोराला पिकॉक म्हटलं जातं, तर संस्कृतमध्ये मयूर या नावाने तो ओळखला जातो. यानंतर ऐकूया रसिक हो गायक रामदास कामत यांनी गायलेलं, संगीतकार वीणा चिटको यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं निसर्गाशी संवाद साधणारं मयुराला संबोधलेलं एक भावगीत, ज्यात पावसाळ्याच्या ऋतूतील सौंदर्याचं वर्णन केलं आहे. जलधारेच्या वर्षावाने हिरव्या कोमल अनुरागाने वसुंधरेच्या श्वासाने गंधित झालेला वारा, पानांचे मधुर गीत आणि पावसांच्या थेंबांचे पायाला पैंजण बांधून रिमझिमणाऱ्या तालावरती नर्तन करणारा मोर, ही सर्व दृश्ये निसर्गाच्या सौंदर्याची आणि आनंदाची अनुभूती देतात. चला मंडळी, आपण देखील ही अनुभूती घेऊया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार वीणा चिटको आणि किशोरी अमोणकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक अभंग भावगीत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात यानंतर ऐकूया रामदास कामत यांनीच गायलेलं, वीणा चिटको यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अजून एक सुंदर भावगीत. वीणा चिटको या संगीतकार तर होत्याच, पण त्या उत्तम कवयित्री गीतकार देखील होत्या. रामदास कामत हे प्रामुख्याने नाट्यसंगीत गायक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना भावगीत गायक म्हणून ओळख संगीतकार वीणा चिटको यांच्या त्यांनी गायलेल्या भावगीतांमुळे मिळाली. मित्रांनो, यापुढील भावगीत हे नुसतं प्रेमगीत नाही, तर एका सहज पण गोड भेटीचं शब्दचित्रण आहे. निसर्गाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारं हे सौंदर्य आपल्या अंतर्मनाला भिडतं. वनराईच्या त्या पानांच्या गूढ सळसळीमध्ये कुठंतरी एक क्षण असा होता जिथं थांबलं आणि भुललं माझं मन त्या क्षणाला, त्या जागेत. काल पाहिलं मी तुला, बकुळ फुलांचं गंधमय स्वप्न गुंफलेलं होतं तुझ्या केसांमध्ये. तू तेव्हाच माझ्या आठवणीत कोरली गेलीस कायमची. तो क्षण एकदम अनपेक्षित होता. नदीच्या किनारी उभी तू आणि मी हसऱ्या नजरेनं तुला पाहिलं. तो क्षण जणू काळाने थांबवून ठेवलेला होता. त्या नजरेत, त्या गंधात, त्या क्षणाला मनाच्या आत खोल कुठंतरी एक सूर उमगला आणि वाटलं हे नातं नवीन नाही, हे तर शतजन्मांचं नातं आहे. मन माझे

मंडळी, आजच्या भागाच्या शेवटी ऐकूया भैरवी या रागामध्ये गाण सरस्वती किशोरी आमोणकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि गायलेलं 13व्या शतकातील संत सोयराबाई यांचा एक सुरेल अभंग. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या धर्मपत्नी. त्यांनी 62 अभंगांची रचना केली, त्यापैकी हा अभंग क्रमांक 5. या अभंगात तीव्र भक्तिपंथी भावना, एकात्मतेचा अनुभव आणि प्रभूच्या परमशक्तीशी एकरूप होण्याचा संदेश आहे. या अभंगात संत सोयराबाई सांगतात की भक्ताच्या जीवनात दिव्य प्रेम आणि भक्तीच्या रंगाने संसाराच्या सर्व भेदांचा नाश होतो. भक्त एका देवतेला समर्पित होतो आणि त्याच्या रंगामध्ये म्हणजे शक्ती आणि भावनांमध्ये एक होतो. भक्त आणि भगवान यांच्यातील भेद नाहीसा होतो. त्या एकात्मतेत परमेश्वरच शुद्ध रंग बनतो आणि भक्त त्यात विलीन होतो. या अभंगात सोयराबाईंचा संदेश साधकांना परमेश्वराशी एकरूप होण्याचा आहे, जिथे भक्ती ही कोणत्याही भेदाभेदाच्या पलीकडे असते. विविध रंग एके ठिकाणी आले, एक झाले आणि हे सप्तरंग एकत्र आले की शुद्धता, पवित्रता, निष्पापता, शांती आणि परमेश्वराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पांढऱ्या रंगाची निर्मिती होते. विविध भागातले, विविध धर्मातले अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे संत आणि भक्त पांडुरंगाच्या पायी ठाई एकत्र येतात तेव्हा त्यांचा सर्वांचा रंग एकच होतो, असे संत सोयराबाई यांना अभिप्रेत असावे. ही सगळी अनेक रंगी असलेली संत आणि भक्त मंडळी पंढरीला पांडुरंगापाशी आली आणि ही सगळी एक रूप झाली आणि अवघा रंग एक झाला. या सर्वांच्या रंगात कोण रंगला नटला तर तो श्रीरंग, माझा हरी, माझा विठ्ठल. पांडुरंगाला पाहिल्यावर भेदाभेद, मी तू पण नाहीसं होतं, लयाला जातो. मनामध्ये यत्किंचितही भेदाभेद राहत नाही, द्वेष राहत नाही, काम क्रोध राहत नाही, लोभ मद मत्सर काहीही राहत नाही. अवघा रंग ए

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार वीणा चिटको आणि किशोरी आमोणकर या दोन स्त्री संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक अभंग आणि भावगीत यांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या सोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत।
2: दिवस आज चांगला भांगला ग भांगला, रंगूबाई गंगूबाई हात जरा चालू द्या, हात जरा चालू द्या, बिल जराशी बांग

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण जनावरातील स्थनदाह, खेड्यामध्ये आपण याला दगडी असे म्हणतो किंवा कासेचा दाह असंही म्हणतो, याविषयी आपण आज सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावराची योग्य पद्धतीने काळजी घेणे हे उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचे असते. यात नेहमीच काळजी घेण्याचे काम म्हणजे दूध काढतानाची स्वच्छता व जनावरांचा स्थनदाहापासून बचाव. इतर कोणत्याही आजारापेक्षा या आजारामुळे जनावराची किंमत व दूध देण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दुभत्या जनावरातील थनदाह किंवा कासेचा दाह हा आजार खरंच शेतकऱ्यापुढील सर्वात मोठी समस्या आहे, कारण थनदाह हा आजारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षाला करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. कासेचा दाह म्हणजेच कासेला येणारी सूज व कासेतील दुधात सोमॅटिक पेशीची संख्या वाढणे होय. या आजारामुळे जनावराचे दूध कमी होते किंवा दूध देणे बंद करते, किंवा जनावराच्या दुधात पू किंवा रक्त येते, किंवा दुधात गाठी होतात. कासेचा दाह हा आजार जास्त दूध देणाऱ्या जनावरात प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ जर्सी गाय, HF गाय, मुर्रा, मैसाना. हा आजार जीवाणू, विषाणू किंवा बुरशीच्या जंतूपासून होत असला तरी काही कारणामुळे पण हा रोग वाढतो. यामध्ये सांगायचं झाल्यास शेतकरी बंधूंनो, अस्वच्छ गोठा, कमी जागेत जास्त जनावर बांधणे, जनावराच्या कासेला बाह्य दुखापत होणे, क्षाराच्या कमतरतेमुळे रोग वाढण्यास मदत होते, काही जीवनसत्वाचा अभाव, गर्भाशयाचा दाह झाला असेल तर स्तनदाह होण्याची शक्यता वाढते, काही प्रकारचे ॲलर्जी, दूध काढण्याच्या चुकीची पद्धत, धारा काढल्यानंतर जनावरे लागलीच बसत असतील तर स्तनदाह होण्याची किंवा कासेचा दाह होण्याची शक्यता वाढते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये काही लक्षणे असे दिसतात, जसे कासेला कमी अधिक सूज येणे, कास लालसर दिसून येते, जनावराच्या एका किंवा अनेक थनातून दूध कमी येते, जनावराला वेदना होतात, दूध कमी येते, दुधात गाठी येतात किंवा दुधातून रक्त येते किंवा थनातून काही येत नाही. आजार फार वाढल्यास थनास सड तयार होते व थनातील दुधाचा मार्ग बंद होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये स्तनदाहाचे प्रकार जर आपण बघितले तर यामध्ये तीन प्रकारात हा रोग जनावरामध्ये आढळून येतो. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे अति तीव्र स्तनदाह. जनावरांना यामध्ये 106° ते 107° फॅरनहाईट ताप येतो. कासेला अचानक सूज भरपूर प्रमाणात येते. दुधात गाठी किंवा सडातून पाणी येते. जनावरे चारा पाणी बंद करतात व रवंतही बंद करतात. यामध्ये शेतकरी बंधूंनो, दुसरा प्रकार असा की पहिला अतितीव्र स्तनदाह, आपण त्याबद्दल माहिती घेतली. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे तीव्र स्तनदाह. या प्रकारात जनावरांना 104° फॅरनहाईट पर्यंत ताप येऊ शकतो. कासेला थोडी सूज येते. दुधातून थोड्याफार प्रमाणात गाठी येतात व जनावरे दूध कमी करतात. यामध्ये तिसरा प्रकार असा की कमी तीव्र स्तनदाह. या प्रकारातून दुधातून गाठी फार कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाही, तापही येत नाही, फक्त जनावराचे दूध कमी होते. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार जर सांगावे झाल्यास भरपूर प्रमाणात कासेला सूज असेल तर कासेला बर्फाने शेकावे. घरगुती औषध उपचारामध्ये जनावरांना आंब्या हळद किंवा व काळा बोर एकत्रित मिसळून लावावे. औषधी दुकानातील मस्टीलेप किंवा बेलाडोना किंवा विस्फोरक नावाचे मलम सुजेवर लावावे किंवा टिटालियम नावाच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ 5 याप्रमाणे द्यावे. आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य अशा प्रतिजैविकाची इंजेक्शने कमीत कमी 3 दिवस तरी यामध्ये द्यावे. त्याचप्रमाणे पेडिस्ट्रीन सारखे मलम सडा सोडायला हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर प्रतिबंधक उपायामध्ये मस्टॅटिस किंवा स्तनदाह या आजाराची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. यामध्ये गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा, गोठा कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा, जनावरे आत बाहेर बांधावीत, आठवड्यातून कमीत कमी गोठा एक वेळ तरी फिनाईल किंवा डेटॉल वापरून धुवावा, धारेपूर्वी व धारेनंतर सर्व सडांना जंतुनाशक औषधाच्या पाण्यात बुडवावे. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतू संसर्ग होऊ थनदाह होतो. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतुसंसर्ग होऊन स्तनदाह होतो. म्हणूनच जनावरांना धार काढल्याबरोबर बसू देऊ नये. जनावरे गाभण काळात आडते वेळेस सडामध्ये प्रतिजैविकाचे मलम सोडून गाय आठवावी. रोजच्या आहारात जीवनसत्वाचा आणि क्षाराचा वापर करावा. त्यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व स्तनदान हा आजार कमी प्रमाणात होतो. प्रत्येक महिन्यापासून एक वेळा सुप्त अवस्थेतील स्तनदानाचे परीक्षण करून घ्यावे. निरोगी जनावरांची आणि निरोगी सराची धार सुरुवातीस काढावी. कासेचा दाह झालेले आणि गर्भाशयाचा दाह झालेले जनावर गोठ्यात एका बाजूस किंवा वेगळे बांधावे. अशा प्रकारे जर आपण उपाय केल्यास तर या आजारामध्ये आजाराचे प्रमाण 90%पेक्षा कमी होऊ शकते या शंका नाही.
1: सूर्यविश्वास कुमार मंच, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर्यविश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ, विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी, सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं ग दे माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं, या मराठीच्या नगरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत तुका झालाच एक कळस या चित्रपटामधलं गीत. संत तुकाराम यांची रचना आता आपण ऐकणार आहोत संगीतकार स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला
4: रसिको नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात दर भागामध्ये लॅक्टेशन तज्ज्ञ सौ श्यामा जगदीश कुलकर्णी आपल्याला कायमच मार्गदर्शन करत असतात. आजच्या भागात सुद्धा ते आपल्यासोबत आहेत. आजच्या भागातला प्रश्न बाळाच्या होणाऱ्या बाबांचा आहे. ते विचारतात, मिसेसला आत्ताच दिवस गेले आहेत, तिला स्तनपानाबद्दल मार्गदर्शनाची गरज खरंच आहे का? ते तर येणारच ना प्रत्येक आईला, मग असे काय वेगळे आहे की त्याबद्दल मार्गदर्शन करावं लागेल? ती सारखं मोबाईल घेऊन बसते, स्तनपानाबद्दल इकडून तिकडून गुगल करत राहते. तिला सारखं टेन्शन आलं आहे की बहुतेक तिच्या बाळाला ती दूध पाजू शकणार नाही. मला तर काय करावं कळत नाही. प्रत्येक बाळाच्या आईला दूध तर येतच असेल ना, आणि ती पाजतही असेल, त्यात काय एवढं विशेष आहे? जाणून घेऊया यावरचं मार्गदर्शनपर उत्तर.
5: या वेळेला एका होणाऱ्या वडिलांनी हा प्रश्न विचारलेला आहे, ही अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे. आय एम हॅपी अबाउट इट आणि खरंचच तुम्हाला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिली गोष्ट अशी की यावर्षीचं वाबा म्हणजेच वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन यांचं स्टेटमेंट असं आहे, स्लोगन असं आहे की ब्रेस्टफीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ. म्हणजेच बाळाला स्तनपान सुरू होण्यासाठी जर सुरुवात अतिशय छान झाली आणि सुरुवातीपासून जर का बाळाला स्तनपानाला सपोर्ट मिळाला, आईला सपोर्ट मिळाला, तर त्याची यशस्वीता ही जास्त असते. लॉंग ड्युरेशनपर्यंत ती माता यशस्वीपणे स्तनपान करू शकते आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहात, तुम्ही हा प्रश्न विचारत आहात, ही खूप छान महत्त्वाची गोष्ट आहे. आता पहा, या प्रश्नात इतक्या गोष्टी दडलेल्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे यशस्वीपणे स्तनपान चालू होणं, आणि नुसतं सुरुवात होऊन चालून पुरेसं नाही बरं का, तर सुरुवात झाल्यानंतर ते यशस्वीपणे चालू राहणं, 6 months एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग म्हणजे निव्वळ स्तनपान 6 महिने देता येणं, त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही, घुटी नाही, बोनिसान नाही, बाळकडू नाही, ग्रॅपवॉटर नाही, म्हणजेच कुठल्याही जाहिरातीला बळी पडणं नाही, नाही का? कारण आईला दूध यायला लागतं, बाळ प्यायला लागतं, बऱ्याचदा असं होतं, आणि मग कुठली तरी जाहिरात बघून किंवा काहीतरी दुसऱ्याशी तुलना करून मातेला असं वाटतं की वरचं चालू केलं पाहिजे, आणि मग त्याच्यातनं चुकीच्या दिशेला ते फीडिंग जातं. याच्यासाठी हा सपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळं मातेला आणि त्या कुटुंबाला सर्वांनाच याच्याबद्दल ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचं, काका काकू मामा मामी 10-12 मुलं असे सगळे एकत्र राहत होते, आणि मग हे गोकुळ असल्यानंतर बाळ कसं धरायचं हे काही शिकवायला लागायचं नाही, ते कसं धरायचं, त्याला कसं पाजायचं हे नैसर्गिकरित्या बघत बघत मुलं आणि मुली लहानाचे मोठे व्हायचे. आणि मग आता काय होतं की आजीला सुद्धा स्वतःचं मूल घेतल्यानंतर डायरेक्ट नातवंडच हातात घ्यायला मिळतं बरं का, आणि मग त्यांची सुद्धा सवयच पोंडलेली असते, आणि मग ट्रेनिंग द्यायलाच लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी की दूध प्रत्येकीला येतं, पण अगदी दत्तक बाळाच्या आईला सुद्धा ट्रीटमेंटनी दूध येतं, त्यामुळे दूध कोणालाही कमी नसतं. पण बऱ्याच वेळेला परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो, म्हणजे मनात एक शंका सूर येतो बरं का की दूध कमी असेल, किंवा कोणीतरी एखादी कमेंट करतं की तुझ्या बाळाचं बाळ फारच लुकडं दिसतंय ग, तू अगदीच लुबाळलेली दिसतेस, तुला दूध कमी आहे वाटतं, आणि मग ती कमेंट करून भेटणारे निघून जातात आणि त्या मातेच्या मनामध्ये मात्र तो भुंगासारखा राहतो, आणि मग ती गुगल करत राहते. आत्ता जशी तुमची मिसेस गुगल करते, तर याच्याबद्दल माझं एक अतिशय महत्त्वाचं सांगणं आहे की गुगल करून इकडून तिकडून नॉलेज मिळवायचा प्रयत्न करू नका. ऑथेंटिक साईट कोणती हे तुम्हाला माहिती नसतं. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा युनिसेफ याच्या साईट्स ऑथेंटिक असतात, पण दुसऱ्या कुठल्याही साईटवरून बऱ्याच वेळेला सायंटिफिक नॉलेज मिळेलच याची गॅरंटी नाही. आणि त्याच्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेणं किंवा ऑथेंटिक साईटवरून माहिती घेणं किंवा त्याच्याबद्दलचं पुस्तक वाचणं, माहिती वाचणं हे महत्त्वाचं आहे. डॉक्टरशी चर्चा करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही करताय की पूर्ण कुटुंबाने जर मनाची तयारी केली की आपल्या बाळाला स्तनपान द्यायचं आहे, तर मग सगळंच कुटुंब त्या दिशेने काम करायला लागतं ना. मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. मातेचा आहार असतो. आपल्या घरी जर एखादा पाहुणा येणार असेल तर आपण त्या पाहुण्याची तयारी करतो की नाही, तो कुठे राहणार, मग त्या पाहुण्याला आपण काय काय जेवायला करणार, नाश्त्याला करणार, त्यांना एंटरटेन कसं करणार, मग त्यांना कुठल्या साईटसीइंगला नेणार, काय काय करणार, मग त्यांना गिफ्ट काय देणार, एवढ्या सगळ्या तयाऱ्या आपण आधीपासून करत असतो. आणि मग आपल्याकडे हे छोटंसं पाहुणं येणार आहे आणि ते कायमचं आपलं होणार आहे, इतकं सुंदर गिफ्ट भगवंत आपल्याला देतो आहे, तर त्याचा विचार हा प्रेग्नन्सीपासून केलाच पाहिजे ना. त्यामुळं त्याला कसं स्तनपान द्यायचं हा विचार करणं म्हणजेच त्याच्या फ्युचरच्या इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करणं आहे. तुम्ही कोट्यामध्ये रुपये इन्व्हेस्ट करून ठेवणं एकीकडे आणि स्तनपानाची सुरुवात यशस्वीरित्या करण्यासाठी प्रेग्नन्सीपासून हा विचार करणं हे एकीकडे. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे की ती यशस्वीता जर का मिळाली ना, तर मागच्याही एपिसोड्समध्ये मी सांगितलेलं आहे की तुमच्या बाळाला आरोग्य हे अत्यंत आरोग्यदायी जीवन हे एक वरदान मिळेल. म्हणजे पिक्चरमध्ये मूवीजमध्ये हा डायलॉग असतो की नाही की मा का दूध पी आहे तो सामने, त्याचप्रमाणे या बाळाचा आय क्यू हाय असतो, हे बाळ अतिशय बुद्धिमान असतं, या बाळाला कुठलेही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होत नाहीत, लाईक हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, डायबेटीज, हे जे आता वाढते आजार आहेत, वाढतं प्रमाण आहे याचं, हे होत नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराविरुद्ध कवच कुंडलं त्याला आणि त्याच्या आईला पण मिळतात. त्यामुळं हा विचार प्रेग्नन्सीपासून सुरुवात करणं हे अत्यंत स्तुत्य आहे, हे मला सांगावंसं वाटतं. आणि आता त्याच्याचबरोबर तुम्ही किती सहजपणाने म्हटलं की प्रत्येक मातेला दूध येतच असेल ना, मग ती कशाला काळजी करते. तर इतकं साधं सोपं पॉझिटिव्ह थिंकिंग हे प्रत्येक मातेनी पण करायला पाहिजे की जर बाळ तयार होतं आहे तर त्याचं दाणापाणी पण तयारच होत असणार आहे. त्यामुळं जितक्या नैसर्गिकरित्या बाळ अतिशय क्यूट सुंदर ह्युमन बीईंग तुम्ही तयार करत आहात, इतकं छान बाळ तुमचं तयार होत आहे, तर त्याचं दूधसुद्धा तुमच्या शरीरामध्ये तयार होणार आहे. त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये जर का तुम्ही राहिलात ना, तर दूध येणारच आहे तुम्हाला. त्यामुळं असं टेन्शन घेण्यापेक्षा अगदी आनंदी राहा, वाचन करा, चौरस आहार घ्या प्रेग्नन्सीमध्ये, योग्य तेवढा डॉक्टर जेवढा परवानगी देतील तुमच्या तब्येतीनुसार त्याप्रमाणे तुम्ही हालचाल करा, वॉकला जा, किंवा जे पण तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल त्याप्रमाणे तुम्ही प्राणायाम किंवा जे काही त्यांनी रेकमेंड केलं असेल ते करा, किंवा गर्भसंस्कार करून घ्या आणि एकदम छान बाळाच्या वाढीसाठी पॉझिटिव्ह राहा. प्रत्येक मातेला दूध येणारच आहे आणि हा सपोर्ट पूर्ण फॅमिलीने देणं हे महत्त्वाचं आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंच असेल की बाळाला कोणते फायदे होतात, ऐकलं नसेल तर तुम्ही परत तो मागचा एपिसोड ऐकू शकता, किंवा याच्यानंतरही मी सांगणारच आहे, जसे प्रश्न येतील तसे मी उत्तर देतच आहे. त्यामुळं धन्यवाद, थँक्यू.
4: तर मंडळी, दुग्धामृत या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: तुम्ही ऐकाय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं शारदा यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत आहे सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या
1: क्रमांकावर. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
8: कार्यक्रमात आता ऐकूया आग मिलो सजना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: कौशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. बेवफा या चित्रपटामधलं संगीतकार नदीम श्रवण.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अपना आसमान या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत आता ऐकूयात सुखविंदर सिंग यांच्या आवाजामध्ये. संगीत दिलं आहे लेस्ली डेव्हिस यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अमर प्रेम या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: महिन्याची खरेदी करा आणि घटनावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
0: ओढेकर ज्वेलर, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटामधलं समीर ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत सोनू निगम यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता ऐका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद. हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: अलीबाबा 40 चोर या चित्रपटामधला लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्वणी यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐना ह्या चित्रपटामधलं जॉली मुखर्जी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. समीर यांचं गीत, संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता हे गीत ऐकूयात, अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं। ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी। आणि हे गीत ऐकणार आहोत आग से खेलेंगे या चित्रपटामधलं।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: तुमचं बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
9: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
10: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। जीवन एक सुंदर गाणं आहे आणि त्या गाण्याचा सर्वात गोड सूर म्हणजे प्रेम। प्रेम कधी पहिल्या पावसासारखं सुखावणारं असतं, तर कधी संथ वाहणाऱ्या नदीसारखं शांत, तर कधी खळाळणारही असतं। प्रेम म्हणजे प्रेम असतं असं कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणून गेले। जगण्यात कितीही दुःख आलं, वादळ आली, तरीही या सुंदर जगण्यावर आणि जीवाभावाच्या माणसांवर पुन्हा पुन्हा प्रेम कसं करावं हेच आज आपण गाण्यांच्या माध्यमातून अनुभवणार आहोत। चला तर मग या जगण्यावर, या जन्मावर चर्चा।

अनेकदा आयुष्यात निराशा येते, मन खचून जातं, पण अशा वेळी निसर्गाचा एक सुंदर कोपरा किंवा रेडिओवर वाजणारं तुमचं आवडतं गाणं तुम्हाला पुन्हा जगण्याची उमेद देतं. म्हणूनच म्हटले, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. प्रेम करायला कोणतीही ठराविक वेळ किंवा वय नसतं, फक्त असतं ते निखळ प्रेम. जेव्हा आपण आयुष्यावर प्रेम करण्याबद्दल बोलतो तेव्हा 70s च्या दशकातलं एक गाणं आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. किशोर कुमार यांच्या आवाजातलं आणि गुलजार साहेबांनी लिहिलेलं हे गाणं आपल्याला सांगतो की जो क्षण आज आपल्याकडे आहे तो उद्या नसणार आहे. म्हणूनच प्रत्येक चांगल्या वाईट क्षणांचा आनंद घ्या आणि अर्थातच या जगण्यावर शतदा.

मंडळी, जगण्यावर प्रेम करण्यासोबतच कुणाच्या तरी आठवणीत जगणं हे सुद्धा प्रेमाचे खूप सुंदर रूप आहे. जेव्हा मोबाईल फोन नव्हते, सोशल मीडिया नव्हता, तेव्हा फक्त एका पत्रावर आणि आठवणींवर महिनोन महिने प्रेम टिकून राहायचं. धर्मेंद्र आणि राखी यांच्यावर चित्रित झालेलं आणि आजही प्रत्येकाच्या मनाच्या जवळ असलेलं हे गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी.

आज आपण प्रेमाचे विविध रंग अनुभवले, वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. फक्त एवढंच सांगावं असं वाटतं, आयुष्यात चुका होतात, माणसं कधी कधी रुजतातही, पण संवाद थांबवू नका. स्वतःवर प्रेम करा, इतरांना आनंद द्या आणि या सुंदर आयुष्यावर मनापासून प्रेम करत राहा. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं आवाज.

0: ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे दो दिलों की दास्तान या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दराने, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर, अमित कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत अनोखा. या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत जीने नहीं दूंगा या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: किशोर कुमार यांच्या आवाजात दुनिया ह्या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन. Oh,

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पमेला चोप्रा आणि शोभा गुरटू यांनी गायलेलं शेहरयार यांच्या या गीताला संगीत आहे शिवहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत फासले या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत गवार. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरिया देशात भटकंती करण्याचा हा तिसरा भाग आहे. मंडळी, सोल येथील नॅशनल म्युझियममधील अलंकार पाहताना मागच्या वेळेस मी उल्लेख केलेली एक गोष्ट लक्षात आली होती. ती ही की शेकडो हजारो वर्षांपासून बायकांना नटण्याची आवड आहे. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, हातातील कंकणं, कंबरपट्टे बघताना हे वारंवार जाणवत राहते. काळ बदलतो, फॅशन्स बदलतात, बायकांच्या इतर आवडीनिवडी पण बदलतात, पण नटण्याची सजण्याची आवड मात्र कायम राहते. आभूषण अलंकार घालायची आवड तीच राहते. आणि म्हणूनच आजही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये आभूषण अलंकार अजूनही बघायला मिळतात. असो, आता पुढेही आपण सोल या शहराविषयी खूप काही बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी सांगते ते सिंगापूरहून दक्षिण कोरियाच्या राजधानीत म्हणजे सोल या शहरात पोचायला विमानाने 6.5 ते 7 तास लागतात. आता भारतातून सिंगापूरला पोचायला साधारण 5 तास ते 5.5 तास लागतात. भारतातून डायरेक्ट जाणारं विमानं आहेत कोरियात, पण त्याचं वेळापत्रक, ती विमानं कमी असावीत असा माझा अंदाज आहे. तर आपण सिंगापूरला जर भटकंती करणार असाल तर प्रथम सिंगापूरला या आणि मग तिथून आपण कोरियाचं एक विमान, कोरियाला जाणारं विमान आपण घेऊ शकतो. आता कोरिया हा थंड प्रदेश आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने कोरियाची भटकंती करायला योग्य महिने आहेत. कारण या काळात थंडी जराशी कमी असते. या दिवसात कोरियातील हवाही कोरडी असते, तसेच दिवसा लख सूर्यप्रकाश असतो. आता आपण भारतात जन्म घेऊन वाढल्यामुळे सूर्यप्रकाशाविषयी माझे काही गैरसमज होते ते आधी सांगते. मला असं वाटायचं की थंडी असली की सूर्यप्रकाश नसतो, म्हणजे थंडीचा दिवस हा अंधारलेला असतो, सूर्य नसल्यामुळे थंडी असू शकते. पण असे काही नसते हं. जगभर फिरल्यावर हे लक्षात येतं. उदाहरणार्थ कॅनडाला किंवा मिशिगनला कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदाच तिकडे राहिल्यावर लक्षात आलं. हीच गोष्ट जर्मनीच्याही बाबतीत घडते. तर कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदा लक्षात येते. त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की काही देशामध्ये जर आपल्याला वेळ आणि पैसा कमी असेल तर महत्त्वाचे जागा पाहण्यासाठी 3 ते 5 दिवसही पुरेसे होतात. तर सोलला आपण साधारण 3 ते 5 दिवस राहिलो तरी महत्त्वाच्या जागा पाहून होतात. आता सिंगापूरला कोरियाचा विजा लागतो तो साधारण 7 दिवसात मिळतोच. आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र व्यवस्थित गोळा करून ठेवले की अर्धे काम होत झालेच असे समजा. मला या प्रवासाची इतकी सवय झाली आहे की कागदपत्र तयार ठेवायलाही फारसा वेळ लागत नाही. जे कमी जाणारे आहेत त्यांना मात्र त्या कागदपत्रांसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसेच भारतात सुद्धा व्हिसा मिळायला अधिक दिवस लागू शकतात. त्यासाठी आपण त्यावेळी अप्लाय केलं की किती दिवस लागणार हे समजू शकते. असो, आता सोलला पोहोचल्यावर महत्त्वाची ठिकाणं कोणती पाहायची ते आपण आधी ठरवलेले असले की पुढचं प्लॅनिंग करायला सोपं पडतं. तर ह्या ठिकाणी आम्ही तशीच प्लॅनिंग करून गेलो होतो. किती कमीत कमी महत्त्वाची ठिकाणं ठरवली होती

0: त्यामुळे आम्हाला पुढे जास्ती भटकंती करता आली आणि दमणूक किंवा वेळही हातात, दमणूक झाली नाही आणि वेळही हातात राहिला. आता पहिली गोष्ट पाहायची म्हणजे सोलमध्ये सुंदर असे 5 राजवाडे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे ग्योनबी कोंग असं त्याचं नाव आहे. हे सगळेच राजवाडे प्रचंड मोठे आहेत, त्यामुळे प्रत्येक राजवाडा पाहायला खूप वेळ लागतो. कोरियन संस्कृतीची ओळख करून घ्यायचं असेल तर बुचोन हनॉक विलेज या ठिकाणी पाहायला जाऊ शकतो. तर चांगल्या शॉपिंगसाठी गँगनाम, इन्साडोंग या काही प्रसिद्ध जागा आहेत. स्थानिक कोरियन लोकांना पाहायचे असेल तर आजूबाजूच्या गावात बसने किंवा टॅक्सी करून जाऊन यायचे. मी हे ह्या सर्व गोष्टींचे आधीच लक्षात घेऊन नोट करून ठेवले होते, त्यामुळे पुढील काही दिवसातच या सर्व ठिकाणांना भेट देऊन येता आले. सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅग भरायला गेलो, आता मी थोडंसं विषयांतर करते की आपण जेव्हा बॅग भरायला जातो तेव्हा तिथे जाणाऱ्या देशाचं काय तापमान आहे त्याची नोंद घ्यावी, त्यानुसार कपडे घ्यावे, मगच बॅग करावी. कारण भरमसाठ कपडे घेऊन मोठी जड बॅग घेण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे आपल्याला त्रास मात्र आपल्याला होणारा त्रास मात्र वाढतो. आता आपण ज्या वेळात जातो तेव्हा साधारण 15 degree पासून ते 20 degree पर्यंत कोरियनचे तापमान असते. स्थानिक कोरियन लोकांना या थंडीचे काहीच वाटत नाही, पण आपल्याला कमी तापमानाची सवय नसते तर त्याप्रमाणे सुती लोकरी आणि संपूर्ण अंग झाकणारे थर्मल कपडे घ्यावेत असे मी सुचवेन. आता फोटो काढायचे असतात त्यामुळे लोकांना वेगवेगळे कपडे जर ट्राय करायचे असेल तर ते तेवढ्यापुरतेच घाला, आणि लहान कपडे घातलेत तर थंडीने घात करायची आधीच अपेक्षा ठेवा किंवा तयारी ठेवा. भरपूर विंटर कपडे सोबतीला घेणं हेच जास्त योग्य होईल. त्यात पातळ शाल किंवा कोट, थर्मल कपडे किंवा साधे स्वेटर हे तर हाताशी ठेवाच. शिवाय गळ्याभोवती गुंडाळाचा स्कार्फही असतो आणि इथली थंडी ही बोचरी असते, त्यामुळे ती सहन करणं आपल्याला कठीण जाईल. तर अशा एकदम थंडीच्या वेळी ही ट्रीप प्लॅन करू नका. थोडी कमी झाली थंडी की मी वरती मागे सांगितलेल्या महिन्यांमध्ये आपली ट्रीप अरेंज करा आणि तसेच सुटसुटीत कपडे घेऊन आपली बॅग भरून प्रवासाला जाण्यासाठी तयार राहा. याचबरोबर काही जुजबी औषधं हाताशी राहू द्या, म्हणजे पोट बिघडणं, सर्दी खोकला किंवा मुरगळणं, स्नायू दुखणं वगैरे. तर अशा वेळी मात्र ही औषधं हाताशी ठेवावीत. आणि कोरियात भरपूर चालावे लागते, त्यासाठी सुटसुटीत आरामदायी शूज ठेवावेत. तसेच शूजच्या आतमध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये मोजे असावेत. बरोबर दागिने वगैरे जास्त घेऊ जास्ती मित्र म्हणून काहीच घेऊन जाऊ नये. आणि आवश्यक सामानाची यादी करून मग सामान भरताना विमानात चेक इन करायची बॅग आणि स्वतः हातात घ्यायची बॅग याचा विचार करूनच सामान भरावे. ही सगळी प्राथमिक तयारी असली की मग आपला प्रवास सुखाचा होतो. म्हणूनच आज प्रत्यक्ष भटकंतीला सुरू करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं जास्त जरुरीचे समजले. तर मंडळी असा आजचा हा भाग झाला, आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद, नमस्कार.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: बस एक ही सुरमे एक ही लय पिसु फसे देख देख कैसे बरस रहा है उदास पानी. कुवार के मलमली दुपट्टे से उड़ रहे हैं तमाम मौसम टपक रहा है पलक. झलक रिस रही है ये कायनात सारी, हर एक शय भीग भीग कर देख कैसी बोझल सी।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: ले जाए।
1: वोल्टास मैक्स क्लीन वॉशिंग मशीन, इसका डायनाबॉल पल्सेटर जिद्दी मैल को भी बाहर निकाले।
2: नमस्कार, मी स्वप्निल जोशी, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। यारा, यारा, यारा।
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: जो भी मिला उगते बदन पर हमको काट के डाल दिया जलते अलाव में उसे। रात भर फूंकों से हर लौ को जगाए रखा और दो जिस्मों के ईंधन को जलाए रखा। रात भर बुझते हुए रिश्ते को तापा हमने, रात भर सर्द हवा चलती रही और रात भर हमने अलाव तापा।
1: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती। येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री। सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर। जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
6: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
7: विश्वास नाशिककरांचा।
6: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
8: रसिक श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा। रसिक हो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका रागाची ओळख करून देत असते, अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे। श्रोते हो, संगीत नाटकातील सुप्रसिद्ध गायक व अभिनेते रामदास कामत आज आपल्या कार्यक्रमात, आपण त्यांचा थोडासा परिचय आणि काही गाणी ऐकणार आहोत। श्रोते हो, 18 फेब्रुवारी 1931 रोजी म्हापसा येथे रामदास कामत यांचा जन्म झाला। लहानपणी आपले वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नंतर पंडित गोविंदबुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलं, भालचंद्र पेंढारकर यांच्याकडून अभिनयाचं शिक्षण घेतलं, याशिवाय यशवंत देवांकडून त्यांनी भावगीतही शिकून घेतलं। श्रोते हो, अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्यांनी रीतसर नोकरी पत्करली। नोकरी सांभाळूनच त्यांनी आपल्या गाण्याची आवड जोपासली हे विशेष। एअर इंडियातील त्यांची नोकरी सांभाळून त्यांनी नाटकात कामेही केली, याशिवाय अनेक गीतेही गायली। 1964 साली मत्स्यगंधा या नाटकाने रामदास कामत घराघरात पोहोचले। पुढे ते गायक, अभिनेते म्हणून प्रसिद्धीस पोहोचले। नुसतीच नाट्यगीते नाहीत तर भावगीते, चित्रपट गीतेही त्यांनी गायली। तसंच रावणकृत शिवतांडव स्तोत्र सुद्धा रामदास कामतांनी खड्या आवाजात गायले आहे। 1997 साली त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली। श्रोते हो, रामदास कामतांबद्दल अजूनही आपण बोलणारच आहोत, तत्पूर्वी आज आपण खमाज या रागाची ओळख करून घेणार आहोत। ऐकूया या रागाचा स्वर विस्तार आणि थोडासा परिचय।

श्रोते हो, चंचल प्रकृतीचा हा राग खमाज भक्ती रस आणि श्रृंगार रस निर्माण करणारा आहे. ठुमरी नाट्यगीते यातच जास्त रमलेला हा राग खमाज रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी म्हणजेच उत्तर रात्री गायला जातो. श्रोते हो, कैलासवासी रामदास कामत यांनी मत्स्यगंधा या नाटकात गायलेलं आणि खूप गाजलेलं हे नाट्यगीत म्हणजे खमाज या रागाची ओळख घराघरात पोहोचवणारं ठरलं आहे.

श्रोते हो, रामदास कामतांच्या या नाट्य गीताला संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोते हो, प्रेम ही कोणालाही भावणारी अशी भावना आहे. पहिल्या प्रेमाचं वर्णन ते काय करावं, आयुष्यातील तो एक नवनवल नयनोत्सव असतो. हो ना, ऐकूया रामदास कामत यांनी गायलेलं संगीत मानापमान नाटकातील हे नाट्यपद.

श्रोते हो, रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आपण आता आपल्या कार्यक्रमातील पुढील गाणी ऐकूया. श्रोते हो, आता ऐकूया संगीत संशय कल्लोळ मधील एक नाट्यपद. पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलंय. खमाज या रागाचं चंचल रूप अगदी स्पष्ट करणारं हे नाट्यगीत आहे.

ते हो, आता जरा हिंदी संगीताकडे वळूया. संगीतकार एस डी बर्मन यांनी खमाज मध्ये एक दादरा रचला आहे. अतिशय ताकदीने तो आशा भोसलेंनी गायला सुद्धा आहे.

श्रोते हो, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचं सुरेख मिश्रण आपल्याला या गाण्यात मिळतं हो ना। श्रोते हो, खमाज या रागाचं भक्तिरूप ऐकायचं असेल तर नरसी मेहता यांचं एक भजन जरूर ऐकावं। लताने हे गायलेलं भजन ऐकताना ब्रह्मानंदी टाळी न लागली तरच नवल।

विचारलं की तुम्ही संगीत दिलेलं एखादं गाणं लताला जर शिकवून गायचं असेल तर किती वेळ लागेल? यशवंत देवांनी अतिशय मार्मिकपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, आपण जर आरशात बघून आपली प्रतिमा दिसायला किती वेळ लागेल, नेमका तितकाच वेळ लताला गाणं शिकवून रेकॉर्ड करायला लागेल. श्रोते हो, किती समर्पक उत्तर. म्हणूनच तर लता दिदींना साक्षात सरस्वतीचा अवतार म्हणतात, हो ना? असो, श्रोते हो, आज आपण खमाज राग ऐकला. खमाज राग आणि त्यातील ठुमरी ऐकली नाही असं कसं होईल? कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जात आहोत, तेव्हा शेवटी कौशिकी चतुर्वेदी यांच्या आवाजात ठुमरी ऐकूया.

तर श्रोते हो, खमाज हा राग इतका लोकप्रिय आहे की त्याची ओळख करून घेण्यासाठी अजून बरीच गाणी ऐकावी लागतील. परंतु श्रोते हो, त्यासाठी तुम्हाला पुढील गुरुवारची वाट पाहावी लागणार आहे. श्रोते हो, आता आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता रेडिओ विश्वास 90.8 कार्यक्रम स्वरसंध्या. तोपर्यंत

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: महेंद्र कपूर यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत बलिदान या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी
4: प्रणाम करो इस धरती को

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अजनबी ह्या चित्रपटामधलं अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: चित्रपटामधलं गीत निखिल पॉल जॉर्ज यांच्या आवाजामध्ये गीत आहे आशिष पंडित यांचं संगीतकार प्रीतम चक्रबोर्टी

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आसमान से ऊंचा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत शब्बीर कुमार आणि साधना सरगम यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलंय राजेश रोशन यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बद और बदनाम या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पहिले लाल यांनी।

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स आगे की सोच या चित्रपटामधलं बालकृष्णपुरी यांचं गीत किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात संगीतकार राम लक्ष्मण

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।
1: ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, ठिकाण डे केअर सेंटर शाळा, राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड, नाशिक। नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026। प्रवेश फी 50 रुपये। रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास में

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे। रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी। रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे। रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी। रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत। 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 भक्ती संगीत। 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। मंडळी, यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोतेहो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात.
1: जय जय रघुवीर समर्थ. मनोबोध श्लोक क्रमांक 142.

श्रोत्याहो, या श्लोकामध्ये ळ या अक्षरावर अनुप्रास केला असून 14 वेळा हे ळ अक्षर आलेलं आहे. बरं, जवळजवळ प्रत्येक शब्दामध्ये ळ हे अक्षर आलं आहे. श्रोत्यांच्या चित्तावर एखादी गोष्ट ठसवायची असल्यास क्रियापदांची पुनरावृत्ती उपयोगी पडते. समर्थांनी हेच तंत्र इथे वापरलं आहे. माणसाला कळत नाहीच, पण आपल्याला कळत नाही हे देखील कळत नाही. देहबुद्धीच्या प्रवाहाने मनात संशय वाढत राहतो. मनाच्या काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत. मनुष्याला खरोखरच पुष्कळ वेळा जे नेमकं कळावयास हवं तेच कळत नाही. याच कारण अहंकार, आपली विद्वत्ता, आपली बुद्धिमत्ता, आपले चातुर्य, आपली आकलन शक्ती, आपली निर्णय क्षमता, स्मरण शक्ती, कौशल्य यावर माणसाचा फार म्हणजे फार विश्वास असतो. त्यापेक्षा वेगळं काही असू शकतो हे त्याला पटतच नाही. म्हणून समर्थ मनातला संशय दूर करायला लावतात. गुरु कृपेच्या सहाय्याने हा संशय दूर व्हायला मदत होते. अहंता नाहीशी झाल्याशिवाय हे कळत नाही. अहंता गेली की मग स्वच्छ मनाचा तळ समजतो. मीपणा खरा काय आहे ते कळतो. संकुचितपणा संपतो. भीष्मांनी महाभारतात या संशयाबद्दल एक सूचना दिली आहे. ती म्हणजे जाणत्या भक्तीतून आणि सद्गुरूंच्या डोळस ज्ञानातून स्वतःमधला संशय फेडून टाकावा. तो संशय काढून टाकला की माणसाची आकलन शक्ती वाढते. समर्थ मनाने निर्णय शक्ती वाढते. चातुर्य येते. माणसातली अहंता आणि अज्ञान गळाल्याशिवाय समज येत नाही. यासाठी गुरु सान्निध्यात जावायला हवे. आजच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा असतो, एखादं मिशन पूर्ण करायचं असतं, तेव्हा त्यातले तज्ञांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं. मला सगळं कळतं आणि मी माझ्या निर्णय क्षमतेवर हा प्रोजेक्ट पूर्ण करीन असा अहंकार माणसाला खोलात नेतो. जे आपल्या गुरुस्थानी आहे, ज्यांचा अनुभव आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. आजच्या काळात तर गुरुशिवाय काहीही आपल्याला जमू शकत नाही. म्हणून ज्या ज्या क्षेत्रात जे जे लोक एक्सपर्ट आहेत त्यांचं मार्गदर्शन नक्की घ्यायला हवं. त्यासाठी गुरु सान्निध्यात जायला हवं. बुद्धीला, भावनेला, तर्काला, मोठ्यांचं, सिनियर लोकांचं, मान्यतेचं आणि विवेकाचं आपल्याला पाठबळ असावंच लागतं. त्याशिवाय आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला समजत नाही. आणि हेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोत्या नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण बोलणार आहोत ते बृहतपत्र अर्थातच डोरली या वनस्पतीबद्दल, तिच्या पानांबद्दल. बृहतपत्र म्हणजेच डोरलीची पानं. डोरलीसारखं रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा आणि बियांचा वापर धुराच्या माध्यमातून तोंडामध्ये केल्यास दंतकृमींचा म्हणजे अर्थातच दातामध्ये असलेल्या कृमींचा त्रास कमी होतो असं सांगितलं जातं. दात दुखी कमी होते, त्याचबरोबर दात किडण्याची प्रक्रिया सुद्धा थांबते असं सांगतात. की वेदन असलेल्या भागावरती याचा लेप सुद्धा केला जातो. मुख्यत्वानं डोरलीच्या झाडाचं मूळ आणि फळ जास्तीत जास्त वापरलं जातं. डोरलीचं हे मूळ सर्दी, खोकला, दमा यात सुद्धा वापरलं जातं. त्याचबरोबर स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये सुद्धा डोरलीच्या बियांचा वापर केला जातो असं सुद्धा तज्ज्ञ सांगतात. वेगवेगळ्या त्वचा विकारात सुद्धा डोरली या वनस्पतीचा उपयोग केला जातो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढ्याही वनस्पती आणि पत्रींची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत ती आम्ही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्रमाणित साईट्सवरनं घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी काही आयुर्वेदीय पुस्तकांचा सुद्धा आधार घेण्यात आलेला आहे. मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

0: वीजेचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। गायकाच्या आवाजातून आणि त्या गाण्याच्या पार्श्वसंगीतामधूनही बरेचदा ते गाणं आपल्या हृदयाच्या कप्प्यात अलगदपणे उतरत जातं। आज पाहूया रेडिओ लहरींमार्फत आपल्यापर्यंत पोचणारं असंच एक गाणं, जे लिहिलं आहे कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांनी। गाण्याचे शब्द आहेत, धुके दाटलेले उदास उदास मला वेडीते हे तुझे सर्व भास, धुके दाटलेले उदास उदास। सकाळ ही खरं तर प्रसन्न वेळा, या सकाळच्या वेळेत कोणी तळ्यावर फिरायला जातात, कोणी शुद्ध हवेच्या ठिकाणी व्यायाम करतात, तर कोणी कोणी जॉगिंगही करतात। तुमच्या आमच्यासारखे रसिक श्रोते मात्र सुंदर गाण्याचा आस्वाद घेण्यात धन्यता मानतात। बाहेरच्या हवेत जर धुकं पडलं तर मात्र या सगळ्या गोष्टींना आपोआपच खीळ बसते। असो, व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने बाहेरच्या हवेत पसरलेल्या धुक्यामुळे या युवकाची मनस्थिती देखील जरा बिघडल्यासारखी झाली आहे। मी काय करू म्हणजे माझ्या मनावरचं हे उदासीनतेचं सावट दूर होईल, असा सवाल हा युवक विचारतो आहे। याचं कारण म्हणजे जेवढं हे धुकं गडद होत जात आहे तेवढीच तुझ्या आठवणींची लहान मोठी वर्तुळं लाटांवर लाटा निर्माण व्हाव्यात तशी माझ्याभोवती फेर धरून नाचत आहेत आणि तू आल्याचे विभ्रम गडद होत जात आहेत। उभी मूक झाडे विरागी किनारा, उभी मूक झाडे विरागी किनारा, झुरे अंतरी अन फिरे आर्तवारा, कुणीही न येथे दिसे आसपास, धुके दाटलेले उदास उदास। माझ्या उदासीनतेच्या गडच्छायेत तुझी आठवण तर मला येतेच आहे, पण आता माझ्या असंही लक्षात येत आहे की या धुक्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावरही झालेला मला दिसतो आहे। आज ही झाडं इथे उभी असूनही वातावरणातील निस्तब्ध शांतता माझ्या मनाला टोचते आहे। भरतीच्या वेळेस आपल्याकडे धावत येताना पाहणारा आणि त्या लाटांना कवेत घेणारा किनारा आज एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे तटस्थतेने हे धुकं न्याहाळतो आहे। झाडं मूक झाली आहेत तर किनारा निशब्द आहे, त्यामुळे वारा मात्र स्वतःशीच झुरत आर्त नजरेने हे सर्व काही पाहतो आहे। प्रिये, फक्त आकाशात पसरलेलं दाट धुकं, भोवतालच्या परिसरातील निस्तब्धता आणि तुझ्या आठवणी याशिवाय माझ्या सोबतीला इथे कोणीच नाही। कुठे चालल्या या दिशाहीन वाटा, कुठे चालल्या या दिशाहीन वाटा, कुणा शोधती या उदासीन लाटा, दिशातून दाटे तुझा एक ध्यास, धुके दाटलेले उदास उदास। या धुक्यामुळे रोज सकाळी दिसणारं चित्र आज कुणीतरी पुसून टाकल्यासारखं वाटतं आहे। वाटा जरी नेहमीसारख्या दिसत असल्या तरी या धुक्यामुळे त्यांना देखील आपली नेहमीची वाट बहुधा दिसत नसावी, त्यामुळे या वाटाही गर्दीत हरवलेल्या मुलासारख्या दिशाहीन भासत आहेत। रोज सकाळी मी येतो तेव्हा दिसणारी लगबग गडबड आज दिसून येत नाही आहे। किनारा एखाद्या ऋषीप्रमाणे आपण त्या गावचेच नाही अशी भूमिका घेत निराकार आणि निर्विकारपणे जवळ येणाऱ्या लाटांकडे पाहतो आहे, त्यामुळे सागर लहरींचं रोजचं बेभानपणे उंच उसळणं आज न दिसता त्या देखील या उदासीनतेचा एक भाग होऊन सैरभैर झाल्यासारख्या दिसत आहेत। मी मात्र कुठल्याही दिशेला पाहिलं तरी कधी मला तुझ्या पैंजणांचा नाद ऐकू येतो, तर कधी तू माझ्या पाठीमागे उभी आहेस आणि माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसते आहेस असे भास या मनाला होत आहेत। ह्यालाच ध्यास लागणे असं म्हणतात का गं? क्षणी भास होतो तुझे सूर येते, क्षणी भास होतो तुझे सूर येते, जीवा भारुने हे असे दूर नेती, स्मृती सोबतीला असा हा प्रवास, धुके दाटलेले उदास उदास। भास आभासाच्या या खेळात तू माझ्यासाठी रोज गात असलेल्या गाण्याचे सूर माझ्या कानावर पडतात, तुझ्या गोड आवाजावर भाळून मी त्या सुरांच्या अनुषंगाने तुला शोधत राहतो, पण या धोक्यामुळे तुझा शोध काही मला शेवटपर्यंत लागत नाही। मी मात्र तुझ्यासह मस्तपैकी स्वप्न नगरीची सफर करून येतो आणि शेवटी लक्षात येतं की तुझ्या आठवणींची सोबत हीच या धुक्यातील प्रवासाची खरी शिदोरी आहे, जी सातत्याने माझ्या बरोबर राहणार आहे। ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या आवाजातील उत्कटता आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांचं तेवढंच परिणामकारक संगीत लाभलेलं हे गाणं संपून ये असंच वाटत राहतं। बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स.
2: यानंतरचं गीत ऐकणार आहोत एक मिसाल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे मनोज ज्ञान यांची. ऐकूया अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीतकार असद भोपाली.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांचं जंकबाज या चित्रपटामधलं.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजदूर या चित्रपटामध्ये गीत रचना हसन कमाल यांची, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बेनाम या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कैफे आजमी यांचं हिर रांझा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
4: चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
4: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकूयात, बरसात या चित्रपटामधलं. संगीतकार नदीम श्रवण.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: ऐकूया योगेश गौड यांची गीतरचना SP बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात। संगीत आहे निखिल विनय यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चोर और शांत या चित्रपटामधलं।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: Aduci vas.
1: Time check.
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉल
3: मंडळी नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज गुंजन मनातलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते जीवन जीवन एक सुंदर गाणं आहे आणि त्या गाण्याचा सर्वात गोड सूर म्हणजे प्रेम प्रेम कधी पहिल्या पावसासारखं सुखावणारं असतं तर कधी संथ वाहणाऱ्या नदीसारखं शांत तर कधी खळाळणारही असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं असं कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणून गेले जगण्यात कितीही दुःख आलं वादळ आली तरीही या सुंदर जगण्यावर आणि जीवाभावाच्या माणसांवर पुन्हा पुन्हा प्रेम कसं करावं हेच आज आपण गाण्यांच्या माध्यमातून अनुभवणार आहोत चला तर मग या जगण्यावर या जन्मावर चर्चा

काय सुंदर शब्द आहेत ना, शतदा प्रेम करावे या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे। कविवर्या मंगेश पाडगावकरांच्या या गोळी आपल्याला जगण्याची एक नवीन दृष्टी देऊन जातात। प्रेम म्हणजे फक्त तरुण वयातलं आकर्षण नसतं, बरोबर ना? प्रेम म्हणजे प्रत्येक कठीण प्रसंगात एकमेकांचा धरलेला हात, प्रेम म्हणजे आईची माया, प्रेम म्हणजे वडिलांची काळजी, बहीण भावांचं रुष्ण हसणं आणि मित्रांचं खोटं खोटं रागे भरणं, हे प्रेमच बरं। मखमली तारुण्यातलं प्रेम जरा अधिक

अनेकदा आयुष्यात निराशा येते, मन खचून जातं, पण अशा वेळी निसर्गाचा एक सुंदर कोपरा किंवा रेडिओवर वाजणारं तुमचं आवडतं गाणं तुम्हाला पुन्हा जगण्याची उमेद देतं. म्हणूनच म्हटलंय, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. प्रेम करायला कोणतीही ठराविक वेळ किंवा वय नसतं, फक्त असतं ते निखळ प्रेम. जेव्हा आपण आयुष्यावर प्रेम करण्याबद्दल बोलतो तेव्हा 70-च्या दशकातलं एक गाणं आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. किशोर कुमार यांच्या आवाजातलं आणि गुलजार साहेबांनी लिहिलेलं हे गाणं आपल्याला सांगतो की जो क्षण आज आपल्याकडे आहे तो उद्या नसणार आहे. म्हणूनच प्रत्येक चांगल्या वाईट क्षणांचा आनंद घ्या आणि अर्थातच या जगण्यावर शतदा प्रेम.

मंडळी, जगण्यावर प्रेम करण्यासोबतच कुणाच्या तरी आठवणीत जगणं हे सुद्धा प्रेमाचे खूप सुंदर रूप आहे. जेव्हा मोबाईल फोन नव्हते, सोशल मीडिया नव्हता, तेव्हा फक्त एका पत्रावर आणि आठवणींवर महिनोन महिने प्रेम टिकून राहायचं. धर्मेंद्र आणि राखी यांच्यावर चित्रित झालेलं आणि आजही प्रत्येकाच्या मनाच्या जवळ असलेलं हे गाणं ऐकूया. खास तुमच्यासाठी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. प्रेम धवन यांचं, मन्नाडे यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी

0: मर्यादित
1: विश्वास नाशिक करंजा
0: अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: रुही या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात मनहर उदास यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे मनोज ज्ञान यांचं.

0: या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगुरु चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूयात जाबाज या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: बावरे नैन या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना आहे केदार शर्मा यांची, संगीत दिलं आहे रोशन यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
2: जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत हे गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
0: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: už vás.
1: Time check.
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावे, कशाला नाही म्हणायचे नाही, या नादात आमच्या जनरेशनने, म्हणजे तुमच्या आईबाबांच्या जनरेशनने, आमच्या मुलांचे कौतुक करण्याची आणि मुलांना कौतुक ऐकण्याची सवय केली. आणि ती सवय आता आम्हाला कधी लागली कळलंच नाही. आम्ही पण मुलांच्या सोबत आपले राहून गेलेले कौतुक कधी स्टेटस ठेवून कधी फोटो शेअर करून करायला लागलो. आमचे आम्हालाच कळले नाही आहे. आणि मुलांना कौतुकाचे व्यसन कधी लागले याचा शोध आम्ही घेत राहिलो. खरे पाहता आमची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या नादात आम्ही आमची पुढची पिढी बिघडवत चाललो आहे का, असा प्रश्न मात्र नक्की पडतो. कारण कुठेतरी मोठ्यांचा धाक दबाव होता, त्यामुळे कोणतेही वागणे आडमार्गी मार्ग वापरण्याच्या आधी विचार करावा लागायचा. आताची पिढी जोशात येते, होश विसरून काम करते, पुढचा मागचा विचार न करता मग आलेल्या परिणामाने त्रस्त होते. संयम कसा तो नाहीच. तुम्हा मुलांना मिळणारे स्वातंत्र्य, तुमच्यात असलेली हुशारी यांना भरकटून देण्याचे मोठे काम आमच्या पालकांच्या पिढीकडे आहे. कधी मैत्रीने कधी प्रेमाने हे दोनच पर्याय असतात आमच्याकडे. रागावणे धाक दाखवणे हे दोन्ही पर्याय आम्हीच आमच्या हाताने बाजूला सारलेत. आता उगीचच तुम्हाला दोष देण्यात काय अर्थ. आधीच्या पिढ्या विचारी होत्या म्हणून कौतुक करायचे पण डोक्यात हवा जाणार नाही या पद्धतीने. पण आम्हाला मात्र आपल्याला नाही तर मग आपल्या पाल्यांना ते नको असे वाटत आम्ही फक्त कुठल्या प्रकारचा विचार न करता कौतुकाचा फक्त वर्षावरच करत राहिलो. आणि आता कौतुकाचा पूर येतो आहे तर नावे ठेवायला पण आम्हीच आहोत. प्रत्येक गोष्ट मर्यादेत असावी हे मात्र नक्की. कशाचाही अतिरेक हा वाईटच, मग ते चांगले असो वा वाईट. कौतुकाचा अतिरेकही चांगला कसा असेल. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत फारुख कैसर यांचं ऐतबार. या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. आशिक या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे सावन भादो या चित्रपटामधलं। वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत आहे सोनी खोमे यांचं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत जाल या चित्रपटामधलं इला अरुण यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात दादागिरी या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची शब्दरचना. ऐकूया अनुप जरोटा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता ऐका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद. हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: अंदर बाहर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत रत्नदीप यांचं.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया कुदरत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 47। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार वीणा चिटको आणि किशोरी आमोणकर या दोन स्त्री संगीतकारांनी स्वरबद्ध केलेले काही निवडक अभंग भावगीत। संगीतकार वीणा चिटको यांचा जन्म 14 ऑगस्ट 1935 रोजीचा। जुन्या पिढीतील प्रसिद्ध संगीतकार संगीत कलानिधी पद्मभूषण कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मास्टर कृष्णराव यांच्या त्या कन्या। त्यांचं संपूर्ण नाव होतं प्रभा कृष्णाजी फुलंब्रीकर। त्या स्वतः लेखिका, कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक होत्या। मास्टर कृष्णराव यांचा सांगीतिक वारसा आणि परंपरा त्यांची कन्या वीणा चिटको यांनी पुढे नेला। त्यांच्या सगळ्या गाण्यात रागदारी संगीताचा आधार असून भावशीलता आणि सौंदर्य यांचा सुरेख मिलाफ आहे। भावगीत प्रकारातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून HMV ने त्यांचा जाहीर सन्मान केला होता। त्या सतार आणि संवादिनी ही वाद्ये उत्तम वाजवत असत। त्यांनी सतार या वाद्याचे शिक्षण पंडित निखिल बॅनर्जी यांच्याकडून प्राप्त केलं। पुणे भारत गायन समाज येथून त्यांनी संगीत विशारद ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायन विभागातील पदवी संपादन केली। रसिक हो, आजच्या भागाची सुरुवात करूया संगीतकार वीणा चिटको यांनी राग भूप या रागामध्ये स्वरबद्ध केलेल्या गीतकार गंगाधर महांबरे यांनी लिहिलेल्या आणि गायक रामदास कामत यांनी गायलेल्या सूर्यदेवाच्या प्रार्थनेने एका सुंदर भोपाळीने। वीणा चिटको यांचं सुमधुर संगीत आणि ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या स्वरसाजाने पहाट अधिकच रम्य झाली आहे। सूर्याला देव मानून त्याची पूजा करणं हा आपला संस्कार। त्यांच्या देवत्व पाहण्याची दृष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली त्याचंच यथार्थ वर्णन गीतकार गंगाधर मांबरे यांनी या भोपाळीमध्ये केलं आहे। पूर्व दिशा उजळते, एक तेजस्वी प्रभा तिला चंद्रिकेसारखे सजवते आणि त्या तेजात पुन्हा एकदा जीवनाचे चक्र सुरू होते। सूर्य हा तो देव आहे जो दररोज आपल्याला अंधारातून बाहेर काढतो। तो दिवसभर फक्त प्रकाश देत नाही तर दिशा देतो, ऊर्जेचा आधार देतो। त्याचं येणं पण किती रुबाबदार असतं। आस म्हणतात लालसर, पिवळा, केशरी, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण जणू काही सप्तरंगांच्या पायघड्याच। त्यावर दिमाखात धावत येणारा सूर्यदेवाचा तो सोनेरी रथ, दशदिशांना पसरलेली प्रभा आणि झुंजू झुंजू झालेली नभा।

ज्यांच्या नसानसात संगीतच होतं, ज्यांनी संगीताला पाचवा वेद मानला, शास्त्रीय संगीताला तपस्या मानले, संगीतातील रागांना धक्का न लावता स्वनिर्मित गायकी विकसित करून देश विदेशातील रसिकांना अनेक वर्ष मंत्रमुग्ध केले, त्या शास्त्रीय संगीताच्या प्रतिभावंत महान गायिका गुरु किशोरीताई आमोणकर। गानसरस्वती, पद्मविभूषण, किशोरी आमोणकर या त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या। ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत। कंठसंगीतावर वर्षानुवर्ष कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचं गाणं कसदार होतं आणि रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतं। त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत। त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर। त्यांनी स्वरार्थ रमणी रागरस सिद्धांत हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला। शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असं मानलं जातं। उपजत कुशाग्र सांगीतिक सौंदर्य बुद्धी आणि अपेक्षित असणारी सांगीतिक अभिव्यक्ती स्वतःच्या गळ्यातून साकारण्यासाठीचा अट्टहास, यामुळे किशोरीताईंनी अल्पवयातच राग गायनात आणि ख्याल, ठुमरी, भजन अशा इतर विविध गानप्रकारात प्रावीण्य मिळवलं। शास्त्रीय संगीतासोबतच त्यांनी व्ही शांताराम यांच्या गीत गाया पत्थरोंने या हिंदी चित्रपटामध्ये पार्श्वगायन केलं। रणजित देसाईंच्या एका नाटकाला तसेच दृष्टी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं। काही मराठी तसेच कानडी भजने देखील त्यांनी स्वरबद्ध केली आहेत आणि गायली देखील आहेत। शृंगेरी मठाधिपतींनी त्यांना गानसरस्वती ही पदवी बहाल केली। त्यांच्या संगीतातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 1987 या वर्षी पद्म

भूषण आणि 2002 या वर्षी पद्मविभूषण या तिसऱ्या आणि दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं आहे. श्रोते हो, यानंतर ऐकूया गान सरस्वती किशोरी आमोणकर यांनी राग विभास आणि तोडी संमिश्र या रागामध्ये संगीतबद्ध केलेला आणि त्यांनीच गायलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक 770. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, नामस्मरण ही भक्तीची पहिली पायरी. संत तुकाराम म्हणतात, विठ्ठलाचे नाम सतत ओठावर असावं. नामस्मरण हे साधकाच्या जीवनातील प्रारंभिक अवस्था आहे. पहावा विठ्ठल, अनुभव आणि दर्शन ही भक्तीची दुसरी पायरी. जेव्हा भक्त नामस्मरण करत असतो तेव्हा तो हळूहळू विठ्ठलाचा अनुभव करू लागतो. हे त्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत दिसायला लागतं. याचा अर्थ असा आहे की नामस्मरणातून प्रगट होणारी दिव्यता साधकाच्या अनुभवाच्या रूपात दिसते. आपण विठ्ठलाला प्रत्यक्ष जरी पाहू शकत नसलो तरी त्याचे आध्यात्मिक दर्शन आपल्याला होते. करावा विठ्ठल जीव भाव. आत्मविलीनता आणि एकरूपता ही भक्तीची तिसरी पायरी. या ओळीमध्ये तुकाराम महाराज सांगतात की भक्त केवळ विठ्ठलाचे नाम घेत नाही तर त्याच्या जीवभावामध्ये विठ्ठल एक होतो. याचा अर्थ असा आहे की भक्त आणि भगवान यामध्ये भेद उरत नाही. साधकाची आध्यात्मिक स्थिती इतकी गहन असते की त्याला आत्मा आणि परमेश्वर एकच वाटतात. संत तुकाराम यांच्या या अभंगात आत्मज्ञानाची प्राप्ती आणि आत्मसाक्षात्कार होतो. एकत्व, आत्मा आणि भगवान यांच्या एकरूपतेचे दर्शन मिळते. नामस्मरण, दर्शन आणि आत्मविलीनता यांचा एकत्रित प्रवास अनुभवणारा आहे हा अभंग. या तीन पायऱ्यांद्वारे भक्तीचा शुद्धतम अनुभव प्राप्त होतो. सर्वप्रथम भक्त विठ्ठलाचे नाव घेतो, बोलावा विठ्ठल. त्यानंतर त्याचा अनुभव घेतो, पहावा विठ्ठल. आणि शेवटी देवाशी एक होतो, एक रूप होतो.

रसिक हो, सर्व पक्षात मोर हा सर्वात सुंदर आणि रुबाबदार पक्षी आहे. हिरे जडवल्यासारखे पंख, निळी मान, डोक्यावर नाजूक तुरा, लांब पिसारा, त्याचं ऐटीत चालणं आणि त्याचे ते तेजस्वी डोळे पाहिल्यावर त्याला पाहतच राहावं असं वाटतं. मोर हा सुंदर मनमोहक पक्षी. मोराने फुलवलेला पिसारा फारच सुंदर दिसतो. मोराचा थाटच वेगळा असतो आणि म्हणूनच मोराला पक्ष्यांचा राजा म्हटलं जातं. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताच पिसारा फुलवून थुईथुई नाचणाऱ्या मोराच्या आनंदमयी आविष्काराचे विलोभनीय दृश्य पाहणे सर्वांनाच आवडतं. अनेक कवींनी मोरावर कविता केल्या आहेत. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर मोरपीस विराजमान असते, तर देवी श्री सरस्वती आणि श्री कार्तिक स्वामी यांचं वाहन मोर पक्षी हेच आहे. भारतीय संस्कृतीचा हिस्सा असलेला मोर पक्षी शांती आणि सौंदर्याचं प्रतीक असल्याने 26 जानेवारी 1963 रोजी आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर या पक्ष्याची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे भारताप्रमाणेच म्यानमार आणि श्रीलंका या देशांचा देखील राष्ट्रीय पक्षी मोरच आहे. मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी असून त्याचं वैज्ञानिक नाव आहे पाओक्रिस्टेटस. इंग्रजीत मोराला पिकॉक म्हटलं जातं, तर संस्कृतमध्ये मयूर या नावाने तो ओळखला जातो. यानंतर ऐकूया रसिक हो, गायक रामदास कामत यांनी गायलेलं, संगीतकार वीणा चिटको यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं निसर्गाशी संवाद साधणारं मयुराला संबोधलेलं एक भावगीत, ज्यात पावसाळ्याच्या ऋतूतील सौंदर्याचं वर्णन केलं आहे. जलधारेच्या वर्षावाने हिरव्या कोमल अनुरागाने, वसुंधरेच्या श्वासाने गंधित झालेला वारा, पानांचे मधुर गीत आणि पावसांच्या थेंबांचे पायाला पैंजण बांधून रिमझिमणाऱ्या तालावरती नर्तन करणारा मोर, ही सर्व दृश्ये निसर्गाच्या सौंदर्याची आणि आनंदाची अनुभूती देतात. चला मंडळी, आपण देखील ही अनुभूती घेऊया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार वीणा चिटको आणि किशोरी अमोणकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक अभंग भावगीत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात यानंतर ऐकूया रामदास कामत यांनीच गायलेलं, वीणा चिटको यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अजून एक सुंदर भावगीत. वीणा चिटको या संगीतकार तर होत्याच, पण त्या उत्तम कवयित्री गीतकार देखील होत्या. रामदास कामत हे प्रामुख्याने नाट्यसंगीत गायक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना भावगीत गायक म्हणून ओळख संगीतकार वीणा चिटको यांच्या त्यांनी गायलेल्या भावगीतांमुळे मिळाली. मित्रांनो, यापुढील भावगीत हे नुसतं प्रेमगीत नाही, तर एका सहज पण गोड भेटीचं शब्दचित्रण आहे. निसर्गाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारं हे सौंदर्य आपल्या अंतर्मनाला भिडतं. वनराईच्या त्या पानांच्या गूढ सळसळीमध्ये कुठंतरी एक क्षण असा होता जिथं थांबलं आणि भुललं माझं मन त्या क्षणाला, त्या जागेत काल पाहिलं मी तुला. बकुळ फुलांचं गंधमय स्वप्न गुंफलेलं होतं तुझ्या केसांमध्ये. तू तेव्हाच माझ्या आठवणीत कोरली गेलीस कायमची. तो क्षण एकदम अनपेक्षित होता. नदीच्या किनारी उभी तू आणि मी हसऱ्या नजरेनं तुला पाहिलं. तो क्षण जणू काळाने थांबवून ठेवलेला होता. त्या नजरेत, त्या गंधात, त्या क्षणाला मनाच्या आत खोल कुठंतरी एक सूर उमगला आणि वाटलं हे नातं नवीन नाही, हे तर शतजन्मांचं नातं आहे. मन माझे

मंडळी, आजच्या भागाच्या शेवटी ऐकूया भैरवी या रागामध्ये गाण सरस्वती किशोरी आमोणकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि गायलेलं 13व्या शतकातील संत सोयराबाई यांचा एक सुरेल अभंग. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या धर्मपत्नी. त्यांनी 62 अभंगांची रचना केली, त्यापैकी हा अभंग क्रमांक 5. या अभंगात तीव्र भक्तिपंथी भावना, एकात्मतेचा अनुभव आणि प्रभूच्या परमशक्तीशी एकरूप होण्याचा संदेश आहे. या अभंगात संत सोयराबाई सांगतात की भक्ताच्या जीवनात दिव्य प्रेम आणि भक्तीच्या रंगाने संसाराच्या सर्व भेदांचा नाश होतो. भक्त एका देवतेला समर्पित होतो आणि त्याच्या रंगामध्ये म्हणजे शक्ती आणि भावनांमध्ये एक होतो. भक्त आणि भगवान यांच्यातील भेद नाहीसा होतो. त्या एकात्मतेत परमेश्वरच शुद्ध रंग बनतो आणि भक्त त्यात विलीन होतो. या अभंगात सोयराबाईंचा संदेश साधकांना परमेश्वराशी एकरूप होण्याचा आहे, जिथे भक्ती ही कोणत्याही भेदाभेदाच्या पलीकडे असते. विविध रंग एके ठिकाणी आले, एक झाले आणि हे सप्तरंग एकत्र आले की शुद्धता, पवित्रता, निष्पापता, शांती आणि परमेश्वराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पांढऱ्या रंगाची निर्मिती होते. विविध भागातले, विविध धर्मातले अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे संत आणि भक्त पांडुरंगाच्या पायी ठाई एकत्र येतात तेव्हा त्यांचा सर्वांचा रंग एकच होतो, असे संत सोयराबाई यांना अभिप्रेत असावे. ही सगळी अनेक रंगी असलेली संत आणि भक्त मंडळी पंढरीला पांडुरंगापाशी आली आणि ही सगळी एक रूप झाली आणि अवघा रंग एक झाला. या सर्वांच्या रंगात कोण रंगला नटला तर तो श्रीरंग, माझा हरी, माझा विठ्ठल. पांडुरंगाला पाहिल्यावर भेदाभेद, मी तूपण नाहीस होत लयाला जातो. मनामध्ये यत्किंचितही भेदाभेद राहत नाही, द्वेष राहत नाही, काम क्रोध राहत नाही, लोभ मद मत्सर काहीही राहत नाही. अवघा रंग ए

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार वीणा चिटको आणि किशोरी आमोणकर या दोन स्त्री संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक अभंग आणि भावगीतं यांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास कार्ड ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. खामोश निगाहे या चित्रपटामधलं गायक गीतकार आणि संगीतकार आहेत रवी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. गीतकार शकील वदायुनी, संगीतकार नौशाद. हे गीत आहे दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: विश्वास टाइम चेक
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

रंग लहू का लहू पहचानता है, रंग लहू

0: नहीं।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर।

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रहना।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

زمانہ اسی کا محبت میں جو

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कली कब तक छुपेगी एक भंवरे की निगाहों से.

0: शबनम आप ही ठंडी फिजाओं से
1: जा जा।
2: अरे जा जा।

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: के हो गए नौ तो ग्यारह, ग्यारह बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह, किस मुश्किल में जान फंसी है अपने बच गए बारह। हमारे पंछी बन के हो गए नौ तो ग्यारह, किस मुश्किल में जान फंसी है अपने बच गए बारह। रूप की गर्मी सोलह बनकर दिल में आग लगाए, हित हित हित की आए सभी खाए, अरे आज न जाने पागल मनवा काहे को घबराए, हित हित हित की आए सभी खाए।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना साडी व्यवसाय ब्युटी पार्लर गृहउद्योग हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: मेरे बैरागी भवरा मुझे

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन, फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5353-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: सकाळचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: लाभायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

0: गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.